जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: अजी सुनते हो?
4: हा सुनी तो रहा हूं.
3: क्या सुन रहे हो?
4: रेडिओ पुणेरी आवाज.
3: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार पुणेकरांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा। रेडिओ पुणेरी आवाज आपल्या शहराचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या आनंदाचा खास साथी। आजचा दिवस खास आहे कारण आम्ही घेऊन आलो आहोत गप्पांच्या, गाण्यांच्या आणि पुणेरी विनोदांचा धमाल मिळावा। पुण्याच्या रस्त्यावरून, वाड्यांच्या आठवणीतून आणि आपल्या खास बोलीतून आम्ही पोहोचवणार आहोत आनंदाचा खजिना। नमस्कार श्रोत्यांनो, आजचा दिवस खास आहे। आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या व्यक्तीला म्हणजेच आईला अर्पण केलेला। रेडिओ पुणेरी आवाज कडून सर्व आईंना मनपूर्वक शुभेच्छा। आई म्हणजे प्रेम, त्याग आणि आधार। तिच्या हसण्यातच आपलं विश्व आहे। तर चला आजचा दिवस आपण आईसाठी खास बनवूया, गाण्यांनी, शुभेच्छांनी आणि आठवणींनी भरलेला। चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत,

सर पुणेकरांनो, आईचं खरं रूप म्हणजे केवळ आई म्हणूनच नव्हे तर अनेक भूमिका निभावणारी माऊली, कधी मुलाची आई, कधी बहिणीची मावशी, कधी कुणाची जीवनसाथी। तिच्या आयुष्यातील संघर्ष आपण अनेकदा विसरतो, पण तिच्या अंतर्मनातील भावना समजून घेणं हेच खरं आदराचं रूप आहे। रामायण, महाभारत आणि शिवपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। ती केवळ जन्मदात्री नसून नायकाच्या जीवनाला दिशा देणारी, त्याग, शक्ती आणि मार्गदर्शन देणारी आहे। कौशल्या भगवान रामाची आहे। तिचं धैर्य, श्रद्धा आणि त्याग रामाच्या जीवनाला आधार देतात। रामाच्या वनवासाच्या वेळी तिचं दुःख असूनही स्थिर राहते। कैकेयी रामाला वनवास देणारी आई, तिच्या निर्णयामुळे रामायणाची कथा पुढे सरकते। तिची भूमिका दाखवते की आईचे निर्णय संपूर्ण राज्याच्या भविष्यावर परिणाम करू शकतात। तुम्ही त्या लक्ष्मणाची आई, ती आपल्या मुलाला रामासोबत वनवासाला पाठवते। त्याग आणि निष्ठेचं प्रतीक आहे। तर मग ऐकूयात एक सुंदर गीत।

पुणेकरांनो, भाषा बदलली तरी आई हा शब्द प्रत्येक बोलीत प्रेमाने उच्चारला जातो। हे दाखवते की मातृत्व ही भावना सार्वत्रिक आहे। भाषा, प्रदेश, संस्कृती या पलीकडे आपल्या भारत देशात आईला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते। मराठीत आई, कन्नड मध्ये अम्मा, ओडिशा मध्ये माँ, तामिळ मध्ये अम्मा, पण भाव मात्र एकच, मातृत्वाचा। चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत।

पुणेकरांनो, महान संत, विचारवंत आणि नेत्यांनी मातृत्वाला जीवनाचा आदर्शस्तंभ मानला आहे. स्वामी विवेकानंदांनी आई शक्ती आणि त्यागाचं मूळ म्हटलं. संत ज्ञानेश्वरांनी प्रेम आणि एकतेतून मातृत्वाचं दर्शन घडवलं. संत एकनाथांनी त्याग आणि करुणेचं महत्व सांगितलं. तर शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आईच्या संस्कारांना राष्ट्र निर्मितीचं मूळ मानलं. स्वामी विवेकानंद म्हणतात की आईचं प्रेम हे देवत्वाचं रूप आहे आणि तिच्या संस्कारामुळेच मुलं समाजासाठी कार्यक्षम बनतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एकतेचं आणि करुणेचं महत्व सांगितलं. त्यांच्या शिकवणीत आई म्हणजे निरपेक्ष प्रेमाचं मूळ, जी सर्वांना समानतेने आधार देते. संत एकनाथांनी मातृत्वाला त्याग आणि करुणेचं सर्वोच्च रूप मानलं. त्यांच्या अभंगामध्ये आईचं प्रेम हे भक्तीचं मूळ आहे आणि तिच्या त्यागातूनच समाजात धर्म टिकतो. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या आई जिजाऊ संस्कारामुळेच हिंदवी स्वराज्य स्थापू शकलो. जिजाऊंच्या शिकवणीमुळे शिवाजींनी धर्म, न्याय आणि स्वाभिमान याचा मार्ग स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी आईच्या शिक्षणाला राष्ट्र निर्मितीचं मूळ मानलं. त्यांनी म्हटलं होतं की शिक्षित आई म्हणजे समाजाच्या प्रगतीचं मूळ. त्यांच्या विचारानुसार आई शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगत होतो. अशा या थोर मानांना रेडिओ पुणेरी आवाज करून लाख लाख सलाम. ऐकूयात सुंदर गीत.

ओम शांति पुनीकरणो आपण ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज 107.8 FM आनंदी रहा आनंद लुटा। आज मदर डे आहे। विश्वातील प्रत्येक आईला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन। असे म्हटले जाते की ईश्वराला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी उपस्थित राहणे शक्य नाही, म्हणूनच त्याने आपल्या स्वरूपाला आईचं स्वरूप बनवले आणि प्रत्येक मुलासाठी छत्रछायाच्या रूपात त्या ठिकाणी आईला ठेवले, कारण प्रत्येक आत्म्याला ईश्वराचा सहवास सानिध्य अनुभवता यावा। ईश्वराच्या प्रार्थनेत सुद्धा म्हटले जाते, तुम माझ पिता हम बालक तेल, म्हणूनच ईश्वराला सुद्धा आईचा दर्जा दिला आहे। सर्वात प्रथम स्थानाचा दर्जा त्या मातेला दिला आहे, जी आई आतूनच सशक्त आहे, मजबूत आहे, अंतकरण कोमल आहे। याचा अर्थ असा आहे की या भावना एका दिवसाकरता नसावी, परंतु सदा काळ असावी। आजचा दिवस आम्ही विशेष मानतो, कारण कोरोना काळात कित्येक मनुष्याने आपल्या आईला गमावले आहे। आजच्या दिवशी आपले डोळे ओले होतात, आपल्या स्मृतीत आईच्या आठवणी येतात। आज त्यांचे जे दुःख आहे ते सर्वांचे दुःख आहे, परंतु सुरुवातीला सांगितले आहे की ईश्वर प्रत्येक ठिकाणी उभा राहू शकत नाही, म्हणूनच आपल्या स्वरूपाला आईचे स्वरूप बनून प्रत्येक घरामध्ये ठेवले आहे। कारण प्रत्येक मुलाची सुरक्षा करण्यासाठी त्याच्यासाठी दुवा त्याच्या उन्नतीसाठी आशीर्वाद देत राहू, परंतु कधी कधी ईश्वरला सृष्टीरूपी

संसाराला पुन्हा व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी त्या आईची मदत पाहिजे, कारण पुढे येणाऱ्या प्रत्येक समयाला वेळेला ती ठीक करू शकेल। म्हणून त्यासाठी ईश्वराने नवीन दुनियेच्या निर्मितीसाठी पुढच्या कार्यासाठी निवडलं। अशा सर्व आईला, मातेला, माऊलीला रेडिओ पुणेरी आवाज करून खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। ज्या मातेने लॉकडाऊन मध्ये तसंच सेवा दिली, कदाचित डॉक्टर आहेत, नर्स आहेत, त्यामध्ये सुद्धा आई आहे, प्रत्येक पेशंटला ईश्वराची संतती समजून त्याची सुरक्षा करण्यासाठी तत्पर आहे। न रात्र पाहते ना दिवस पाहते अशा महिला डॉक्टर्सला जी एक आई आहे, त्याचा पुढचा शब्द म्हणजे ईश्वराचे रूप आहे, तिला ईश्वराच्या बरोबरचे स्थान दिले जाते। अशा या मातेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आजच्या या दिवशी आपले कुठल्या शब्दात उपकार मानावेत जे तुम्ही परोपकार केले आहेत, ते एवढे उल्लेखनीय आहेत, वंदनीय आहेत, आणि त्याचबरोबर परोपकारासाठी ईश्वर भी तुम्हाला हमेशा श्रेष्ठ कर्माचे फळ आपल्या मनोकामनेच्या रूपात अवश्य पूर्ण करेल। पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा। चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत।

प्रिय पुणेकरांनो, आज आपण आपल्या जननीला वंदन केलं. आता या क्षणी आपण त्या जननीला वंदन करूया जिने आपल्याला संस्कार, संस्कृती आणि ओळख दिली आपल्या भारत मातेचा. भारत माता ही आपल्या सर्वांची जननी आहे. तिच्या चरणी आपलं मन अर्पण करून आपण तिच्या गौरवाचा जयघोष करूया. वंदे मातरम, भारत माता की जय. जय हिंद. या भारत मातेला पुणेकर आणि रेडिओ पुणे आवाज 107.8 FM च्या वतीने लाख लाख सलाम व मातृत्व दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ पुणे आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा. चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: देखो भाई को ये क्या हो गया।
1: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस रसिकांच्या अर्थात अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलग प्रेमी रसिक श्रोते हो। आज 10 ऑगस्ट 2025 प्रयोग क्रमांक 168 अलग प्रेमी रसिक श्रोते हो। 5 दिवसानंतर तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान वाटेल असा सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यात येणार आहे, अर्थात तो दिवस म्हणजे भारत मातेच्या स्वातंत्र्यतेचा आणि स्वतंत्रता दिन म्हणजेच स्वातंत्र्य दिन। हा जाज्वल्य अभिमानाचा राष्ट्रीय सण आपण सगळे उत्साहाने साजरा करू।

अगस्तच्या अर्थाच्या टोपण नावाने लिहिणाऱ्या लोणावळा पुणे येथील अलंकार अमोल तावरे लिहितात, अरे बाळा ऐक ना ऐक ना, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे रे. आईचा केविरपणा स्वर खोल होत होता. आई अगं खूप थकलोय ग, आज सकाळी बोलू ना, तू जा झोप आता. आता तो थकत नाही. कुणीतरी काहीतरी संदेश दिला आहात तुम्ही. खरंच आपण गरज असते त्यावेळेला समोरच्या बरोबर संवाद साधत

म्हणजे आई बरोबर तर आपण संवाद साधलाच पाहिजे, कारण आई म्हणजे आपलं मनगूज असते आणि आईशी हितगूज करणं ही अलग प्रचंड भावली उत्तम अलगचा एक उत्तम नमुना असं म्हणजे माझं मत आहे. बाकी कोणाचंही काही असो, जिथे आईचा विषय येतो

केला. किंमत ऐकून त्याने खिसा चाचपला. आधी वजन करा तो म्हणाला. जी आईने दिलेली मोड त्याला दिवसभर आठवत नव्हती. अलका

माझ्या सारखेच. वा अलकर वर्षा, तुम्ही सहज सांगून टाकलं जे भेटायला आले. वेगवेगळ्या हुद्द्यावर गेल्यानंतर आपण या शिक्षकामुळेच वेगवेगळ्या हुद्द्यावर आहोत याचं महत्व पटलं, भेटीचं महत्व पटलं. कारण भेटी गाठींमधून आपण कुठे आहोत, काय करतो, आपली किती प्रगती झाली, किती उत्कर्ष झालाय हे त्या शिक्षकांना ऐकायचं आहे. आणि शिक्षकांना हे दाखवून द्यायचं आहे, म्हणजे हे सांगायचं आहे की हे महत्व आहे, याला महत्व आहे. खूप छान, खूपच उत्तम, धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अलककार सहाय्यक प्राध्यापक भारतकर बीटी अंबाजोगाई येथून. अलककार भारतकर, तुमच्या वेळी प्रेमात पडली या काव्यसंग्रहाचं कौतुक सर्वत्र चाललेलं आहे, ते ऐकून त्या ठिकाणी मला तो काव्यसंग्रह कधी माझ्यापर्यंत पोचेल असा प्रश्न पडलाय. म्हणजे त्या ठिकाणी तो काव्यसंग्रह मला सविस्तर वाचता येईल. जरी त्या ठिकाणी मी कौतुक ऐकत असलो तरी मला ते ऐकवायचं आहे इतरांना, आणि इतरांना ते पुस्तक पाहायला द्यायचं आहे, खास करून माझ्या विद्यार्थ्यांना. चला तर ऐकूया अलककर बीटी यांची अलक. पाऊस आणि पावसात भिजून चिंब होणं तिला खूप आवडायचं, पण तिला त्याची नेहमीच सोबत लागायची. त्याला भिजायला नाही तर तिचं भिजलेलं रूप पाहायला आवडायचं. म्हणून दोघे पावसात घराबाहेर पडली हातात हात घेऊन, ओल्या चिंब पावसात सात फेरे घेऊनच घरी परतले. अलककर बीटी, ओल्या चिंब पावसात सात फेरे घेतलेलं ते प्रेम मला वाटत नाही आता कधी तुटेल, कधी विभक्त होईल. ते अखंड असणार आहे, कारण अग्निकुंड जो आहे म्हणजेच तो लग्नाचा जो यज्ञ आहे, लग्नाचं त्या ठिकाणी जी वेदी आहे, त्या वेदीतला तो धगधगता अग्नी जो आहे तो अग्नी पावसातही भिजलेला नाहीये. आणि पावसातही आग लागले, आणि ही आग म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्या सात जन्मांची साक्ष आहे. अप्रतिम अलक आहे, खूप खूप धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिकेश होते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले धानोरी पुणे 15 येथून अलककर श्रावणी संदीप गुंडे यांनी. अलककर श्रावणी लिहितात, आज बाहेर पाऊस खूप पडत होता, मी पावसात भिजून घरी आलो, माझी छत्री पण थंडीने कुडकुडत होती, मी तिच्यावर पांघरून टाकलं. वा अलककर श्रावणी, अप्रतिम, अफलातून, अफाट प्रतिभाशक्ती असलेली अलक आहे. तुमच्या या आगळ्या वेगळ्या पांघरून टाकलेल्या छत्रीला, म्हणजे छत्रीला झाकून ठेवलंय, छत्रीला ही आत्मा आहे असं वाटलं तुम्हाला, म्हणून तुम्हाला खास मानाचा मानाचा मुजरा. खरंच बघा ना, वस्तुत एक प्राण शोधणारी माणसं ही दुरापास्त होत चाललेत, कमी होत चाललेत, आणि त्यात अलककर श्रावणी तुमची अलक मनात घर करून राहिली, अप्रतिम. चला तर अलकप्रेमी रसिकेश होते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले नाशिक येथून अलककर विमल बागडे यांनी. अलककर विमल लिहितात, खूप वेळा सांगून झाल्यानंतर अखेरीस ती गीत गायन स्पर्धेत गायला तयार झाली. गीत गाता गाता हरवलेले सूर सापडले. वा अलककर विमल, कमाल आहात तुम्ही, नेहमी म्हणतो मी तुम्हाला, तुम्ही बागडू देता स्वतःला अलक मध्ये, म्हणून आम्ही सुद्धा बागडतो बरं का तुमच्या अलक मध्ये. तुमची अलक म्हणजे आम्हाला शब्दांचा पुष्पगुच्छ वाटते, शब्दांची गार्डन वाटते, आणि त्यात विहार करायला माझ्यासारख्या रसिकाला तर मनस्वी आनंद होतो. किती छान ना, म्हणजे ती स्पर्धेत गायला लागली, आता हरवलेले सूर तिला सापडले. मी माझ्या एका विद्यार्थिनीला सांगतो की गात राहा, रियाज करत राहा, स्पर्धेत चमकत राहा, जिथे संधी मिळेल तिथे गात राहा, तर तुला नव्याने सूर सापडतील, सारे गमप नव्याने तुझ्याशी बोलतील, अगदी त्या ठिकाणी सप्त सूर तुझ्यावर त्या ठिकाणी आनंदाची उधळण करतील, सुरांची उधळण करतील, तू गात राहा. किती महत्व तुम्ही रियाजाचं सांगितलं, खूप खूप धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले आष्टा सांगली येथून अलककर सौ स्नेहा चव्हाण यांनी. अलककर स्नेहा लिहितात, संसार मूलबाळ रोजच चाललंय, वेगळं काही नाहीच आयुष्यात असं म्हणत ती डोक्याला हात लावून शांत बसली होती. आणि लाभ वर पडलेला मुलाचा बॉल काढायला जाताच हाती लागलेल्या शाळापासूनच्या जीवनपटाच्या कागदांच्या पसाऱ्यात इतकी गुंतली की अलककर स्नेहा, लाभ वर पडलेला मुलाचा बॉल की कपाटावर, मला वाटतं कपाटावर असावा, स्पेलिंग मिस्टेक असावी, काही हरकत नाही, शुद्ध लेखन मात्र तपासून पाठवत चला. पण ही अलक मस्त आहे, म्हणजे बघा ना, खरंच आपल्याला कधी कधी अस्तित्वाची जाणीव होते, कधी कधी असं वाटतं कोहम, कोण आहोत आपण, कधी कधी आपल्याला वाटतं

की आपलं अस्तित्व नेमकं काय आहे आणि त्यातूनच त्या ठिकाणी आपण आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपण ज्याला आपल्याला अचानक सापडतो ना त्यावेळेला मला वाटतं खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य तिथून पुढे सत्कारणी लागायला सुरुवात होते. खूप छान आणि असंच आयुष्य शोधत राहावं असं मला वाळतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे जी बऱ्याच महिन्यानंतर आपल्याला पाठवले म्हापसा गोवा येथून अलककर डॉक्टर आरती दिनकर यांनी. अलककर आरती लिहितात, रस्त्यात खूप गर्दी होती आणि एका गायीला वाहनाने धडक दिली होती. आजोबांचा चष्मा या गर्दीत कुणीतरी पायदळी तुडवला, आजोबा खाली वाकले, त्यांच्या अंगावरून लोक धावू लागले. अलककर आरती काय म्हणावं या अलकला आणि काय म्हणावं त्या नियतीला, काय म्हणावं काय म्हणावं माणसांच्या घाबरटपणाला भित्रटपणाला. खरंच आपण विचारच करत नाही की कशाला विनाकारण गोंधळ घालायचा, गोंधळ माजवायचा. आणि आजोबांनी सुद्धा चष्मा शोधण्यापेक्षा नसता शोधला, कारण तो पायदळी तुडवलाच गेलाय, तर कदाचित आजोबांचा जीव वाचला असता. पण आपण काय करतोय याचं गर्दीला कधीच भान नसतं, समूह कधीच आपला नसतो, असंच आपण या अलकबद्दल म्हणू शकतो. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलककार उपेंद्र रोहणकर यांनी. अलककार उपेंद्र लिहितात, प्रशंसा वाह वाह कुणाला नको असते. वा छान उत्तम हे शब्द खरे तर माणसाला ऊर्जा देणारे असतात. रोजच्या रटाळ जीवनात एखादी मोगऱ्याचा सुगंध घेऊन येणारी पाठ असेल तर कुणीही तिचं स्वागतच करेल. नेहमी तिच्यावर चिडणारा रमेश आज हातात फुलं घेऊन तिच्या स्वागतासाठी तयार होता, कारण आज तिचा वाढदिवस होता. वा अलकार उपेंद्र, वाढदिवसाच्या दिवशी असं गुच्छ मिळाला, वाढदिवसाच्या दिवशी आपल्यावरचा राग आपल्या व्यक्तीचा नाहीसा झाला आणि ती व्यक्ती आपल्यासाठी आली तर मला वाटतं त्या पुष्पगुच्छापेक्षा, त्या मिळणाऱ्या भेटीपेक्षा, त्याने घेतलेली भेट अत्यंत महत्वाची आहे. दिलेल्या भेटीपेक्षा ही भेट जास्त गरजेची आहे. वा खूपच छान सुगंध दरवेळा मोगऱ्याचा, तुमच्या अलकच्या मोगऱ्याचा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार रसिका योगेश तुपे यांनी. अलककार रसिका लिहितात, असं का बरं केलं असेल त्याने. त्याला एकटं पाडणाऱ्या लोकांची चर्चा चालली होती. अलककार रसिका खरंच आहे, पण असं का बरं केलं असेल त्याने. प्रश्न निर्माण केलेत तुम्ही आणि अनेक शक्यता तुम्ही वर्तवल्यात अलकच्या. एकटं पाडणाऱ्या लोकांची चर्चा चालली होती, एकटं पाडणारे लोक त्या ठिकाणी चर्चा करत होती, आणखीन कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी केलं असेल आणि यांना मात्र फुटकळ चर्चा करायला वाव मिळालाय. यांना तसं काही देणं घेणं नाही, यांना फार काही कौतुक नाहीये, पण आपण काहीतरी करतोय याचा आविर्भाव मात्र निर्माण करायला ते मागे पुढे पाहत नाहीत. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले सांगली येथून अलककर सौ अमिता शहा यांनी. अलककर अमिता लिहितात, ज्या महिला सध्या एकटेपणाच्या भोऱ्यात अडकून नैराश्याचा सामना करत आहेत त्या सर्व महिलांच्या मनात आनंदाचे रोपटे पेरण्याचा तिने निर्णय घेतला. एका मैत्रिणीच्या साथीने समूह स्थापताच तिला अनपेक्षित प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण जी साथ भक्कम हवी होती तीच तोकडी निघाली. एवढे बहरलेले झाड फुलण्याआधीच ईर्षेच्या किडेने पोखरून उन्मळून पडले. ओहो अलककर अमिता, ही तर बऱ्याच व्हॉट्सअप समूहांवरची कहाणी आहे. खरं म्हणजे मी हा अनुभवही घेतलेला आहे की काही समूह प्रमुखांनी माझं नाव होतंय म्हणून मला परस्पर डावललंय, काढून टाकलंय. काही समूह प्रमुखांनी हा कोणाला मोठा शहाणा असंही सांगितलेलं आहे. पण मी कधी वेगळा समूह चालू केला नाही आणि कोणाच्या समूहामध्ये मी जास्त काळ उगाच ताटकळत बसलो नाही. ठेवायचं असेल तर ठेवा, कारण समूह चालवणे आणि ईर्ष्या म्हणाल ना तर ती सगळीकडेच असते आणि ती सगळीकडे असणारी ईर्ष्या आपलं स्वतःचं नुकसान करते हे आपल्याला का कळत नाही. इतरांपेक्षा जास्त आपण भरडले जातो हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी ईर्ष्या थांबेल. कुठेही जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज, आनंदी राहा आनंद लुटा.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम याद रखें कि वो एक बार भी जब हमें गुस्सा आया, हम इस विश्व को दूषित कर रहे हैं। हम मन को, शरीर को, रिश्तों को, प्रकृति को दूषित कर रहे हैं। और अगर एक बार भी हमने आज क्रोध को त्याग कर शांति को धारण किया, तो हम सिर्फ अपने मन को सुकून नहीं, रिश्तों में प्यार नहीं, प्रकृति को सद्भावना नहीं, हम विश्व को सुंदर बनाने की सेवा कर रहे हैं। तो क्या हम सेवा करने के लिए तैयार हैं?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अनक प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 10 ऑगस्ट 2025 आणि प्रयोग क्रमांक 168। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक बहारदार अलग ऐकलेले आहात। प्रत्येक अलग मधला विषय वेगळा आहे, हाताळण्याची पद्धत वेगळी आहे। खरपूस एखादी गोष्ट त्या ठिकाणी जशी असते, त्याचा आनंद जसा आपल्याला मिळतो, तसं त्या ठिकाणी या अलग मधून प्रत्येक विषय ताऊन सुलाकून खरपूस करून त्या ठिकाणी काढलेला आहे, म्हणून तो अधिक रुचकर झालाय असं आरजी जगदीशचं प्रामाणिक मत आहे। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आता अधिक वेळ न घालवता आरजी जगदीश वळतोय पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवले पारगाव दौंड पुणे येथून अलगकार श्री वाय के शेख यांनी। अलगकर वाय के लिहितात, फोटो चोराने घरातील साऱ्या किमती वस्तू विकत वस्तू घेतल्या। वयस्कर नाना सर्व शांतपणे पाहत होते, परंतु जेव्हा तो भिंतीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढू लागला, तेव्हा त्यांनी मागून चोराच्या डोक्यात काठीने प्रहार केला आणि अलगकर वायके वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हात लावलास तर डोक्यात, म्हणजे मला इथे संत तुकाराम आठवले, भरे ते देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आजोबांच्या अंगामध्ये ते शौर्य संचारलं, तो वीर संचारला, आणि महाराजांच्या फोटोला हात लावल्याबरोबर, काढायला घेतल्याबरोबर त्याने डोक्यात काठी मारली, प्रहार केला। त्या वयस्कर व्यक्तीच्या शौर्याला आणि तुमच्या या प्रतिभा संपन्न अलगला मानाचा मानाचा मानाचा मजरा। वा, मला प्रचंड आवडली अलग, अगदी वेगळ्या धरतीवरची, वेगळ्या पद्धतीने मांडलेली। चला तर अलग प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले आर के नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून अलगकार श्री बाळ माने यांनी। अलगकार बाळ, सर्वात प्रथम तमाम कोल्हापूर वासियांना माधुरी हत्तीणेसाठी ते जे संघर्ष करतायत त्यात आपला सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या एकतेचं आणि तुमच्या या माधुरी प्रेमाचं, म्हणजेच या भूतदयेला प्रचंड प्रचंड मानाचा मुजरा। तमाम कोल्हापूर वासियांना मानाचा मुजरा। अलकर बाळ लिहितात, आज रिमोटने टीव्हीचे चॅनल्स तो एका पाठोपाठ पुढे ढकलत चालला होता, पण एकाही चॅनलमध्ये त्याचे मन स्थिरावत नव्हते। नकळत रामायण महाभारत मालिकांचे ते जुने दिवस त्याच्या डोळ्यासमोर आले। अलकर बाळ, कोण म्हणत तुम्ही बाळ आहात, म्हणजे तुम्ही बाळ आहात पण अलकचे तुम्ही बाप आहात असं म्हणायला हवं। बघा ना, म्हणजे तुम्ही एका क्षणामध्ये रटाळ सध्याच्या मालिकांबद्दल बोललात, मालिकांमध्ये दम नाहीये हे तुम्ही सांगितलं, मालिका पुढे ढकलणे म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्यात कोणत्याही प्रकारचं स्वारस्य प्रेक्षकांना नाहीये, प्रेक्षकांना पकडून ठेवेल अशी मालिकाने हे तुम्ही सांगितलं, आणि मालिकांचं पीक आलंय, कोणत्याही आशयावरच्या विषयावरच्या मालिका बनत चालल्या आहेत। ती मालिकांमधली जी खऱ्या अर्थाने तो मालिकांमधला जो अर्थ होता, अर्क होता, तो रामायण महाभारतात होता हे तुम्ही सांगितलं। तुमच्या या अलगला मालिका रामायण महाभारत श्रेष्ठ आहेत याला मानाचा मानाचा मुजरा। चला तर अलग प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले मुंबई येथून अलगकार विद्या कुंभार अनामिका। अलगकार विद्या लिहितात, गाडी चालवत असताना वळणावळणाचा रस्ता त्याला खूप आवडायचा, आयुष्यात अचानक

वळण मात्र त्याला कायमचा धडा शिकवून गेले. अलकर विद्या, मी गेल्या वेळेला पण म्हटलं होतं, तुम्ही विद्या देत असता, सतत तुम्ही ज्ञान देत असता, सतत तुम्ही त्या ठिकाणी शिकवत असता, आनंद देत असता, एक वेगळ्या प्रकारचा विषय तुम्ही तुमच्या अलकमधून मांडत असता. खूप छान पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी हाताळता, खूप छान पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडता, मला बरं वाटतं. खूपच छान, खरंच असं वळण कधीतरी येतं आणि मग आपण त्यातून काहीतरी शिकतो. रस्ता सरळ असून कसा चालेल, वळण रस्त्यावर हवंच. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले गोरेगाव येथून अलककार विवेकानंद यशवंत मराठे यांनी. अलककार विवेकानंद, रागवलायत, चिडलायत, रुसलायत, काय नेमकं झालंय? किती दिवसांनी आरजी जगदीशची आणि पुणेरी आवाजची आठवण झाली? सगळे अलककार मित्र तुमची आठवण काढतात असं समजा आणि नियमितपणे अलक पाठवत चला, ही नम्र नम्र विनंती. अलककार विवेकानंद लिहितात, उद्या झेंडा वंदनाचा दिवस, भाषण तोंडपाठ हवे. त्याच्याकडून शिक्षकांनी देशाची प्रगती विषय घोकून घेतला. आज उजळणी सुद्धा बिनचूक झाली, सकाळी रस्ता वाहून गेल्याची बातमी गावात पसरली. ओ हो, अलककार विवेकानंद मिश्किल अलक आहे, विनोदी पद्धतीने अलक आहे, उपहास आहे, विरोधाभास आहे, म्हणजे याच्यामधला उपहास इतका टोकाचा आहे, ब्लॅक कॉमेडी आहे याच्यात, की सगळं चांगलं चांगलं चांगलं चांगलं देश प्रेमाने ओतप्रोत भरलेलं भाषण 15 ऑगस्टला द्यायचंय, देशाची प्रगती त्या ठिकाणी मांडायची आहे. आणि सकाळी बातमी येते, रस्ता वाहून गेला, पूल तुटला, ब्ला ब्ला ब्ला. आपण प्रगती कशाला म्हणतो? नेमका तो फुगा कसला आहे, तो फुगवटा कसला आहे, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे भारत आहे तिथेच आहे, फक्त इंडिया सुधारलाय असं आपल्याला म्हणायला असं वाटतं. इतका विरोधाभास तुमच्या अलकमध्ये आहे आणि तुमच्या या विरोधाभासपूर्ण अलकला, उपहास गर्भ अलकला, मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले हृदय जॉकी या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलककार अमरदीप सुनंदा पंडेनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे यांनी. अलककार अमरदीप लिहितात, त्यांचे डेअरी प्रॉडक्ट आपल्या देशात विकण्याचा अट्टाहास सुरू आहे. आजच्या ठळक बातम्या, येथे गायीला दिले जाते ब्लड मिल. अलककार अमरदीप, तुमची अलक नसते हो, तुमचं भाष्य असतं नियमित घडणाऱ्या घटनांवर. तुम्ही केवळ कथा लिहित नाही तर तुम्ही प्रवचन देता, प्रबोधन करता. तुम्ही एक प्रकारे त्या 4 ते 5 वाक्यांमधून, बऱ्याच वेळ 2 ते 3 वाक्यांमधून एक कीर्तन सांगता, एक आख्यान लावता. हे आधुनिक आख्यान मला भावतं आणि मला खात्री आहे सर्व रसिक प्रेक्षकांनाही आनंद देत असेल. बघा ना, डेअरी प्रॉडक्ट आपल्या देशात विकण्याचा अट्टहास. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या ट्रम्प कार्ड काय काम करतंय, आपले तात्या काय काम करतायत. तात्यांनी त्या ठिकाणी भारताच्या आर्थिक नसा, आर्थिक नाड्या कशा आवळायला सुरुवात केले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही पुढे मांडलीत, गायीला दिले जाते ब्लड मिल, गायीने दूध जास्त द्यावं किंवा ते प्रोडक्ट जास्त व्हावं म्हणून त्या ठिकाणी गायींना अशा प्रकारे ब्लड मिल खाऊ घातलं जातं, म्हणजे जबरदस्तीने गायींना नको तो चारा, नको ते त्या ठिकाणी वर्ज्य असलेलं अन्न देऊ केलं जातं, फक्त आपला नफा वाढवण्यासाठी आणि भारताला कमी लेखण्यासाठी. पण मित्रांनो, अलककार अमरदीप म्हणतात त्याप्रमाणे, खरंच हे दूध आपण शाकाहारी माणसं जे आहोत, भारतीय, खास करून जैन समाज, हे दूध वापरतो का किंवा वापरेल का? किंवा जेव्हा समजेल की अशा प्रकारची प्रक्रिया करून किंवा अशा प्रकारच्या खाद्याच्या रक्तातून हे दूध निर्माण झालंय, तेव्हा आपण ते देवावर वाहू का, त्याचा शंकराला अभिषेक करू का? ब्ला ब्ला ब्ला, अनेक प्रश्न तुमच्या अलकने निर्माण केले, पण खरंच तात्या विंचू निघाले असं म्हणावं असं वाटतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आता आरजे जगदीश वळतोय साहित्य संपदा मंच कोल्हापूर यांच्या स्नेह प्रशासिका म्हणजे समूह प्रशासिका स्वप्नजा घाडगे यांनी पाठवलेल्या अलककडे. सखी संपदा मंच पहिली अलक आहे, अलककार शुभांगी फल्ले कोल्हापूर यांची. अलककार शुभांगी लिहितात, मीना कित्येक दिवस दुपारी घराच्या मागच्या पडवीत हातात जीर्ण उशी घेऊन बसते.
रोजचं हे दृश्य पाहून शेजाणीने विचारले. ती पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली, त्यांचं त्याचं शेवटचं हसू आणि त्याच्या कुरळ्या केसांचा गंध सापडेल का मला हे शोधते. अलक्कर शुभांगी, आठवणींचा सुगंधामध्ये आपण रमायचं, आठवणीच्या सुगंधाचा दुर्गंध होऊ द्यायचा नाही. त्या सुगंधामुळे त्या ठिकाणी आपण प्रफुल्लित व्हायचं, त्या सुगंधामुळे आपलं मन उदास होईल असं काही करायचं नाही. खरंच आपल्याला आठवण येतच राहते आणि मग आपण कोणाकडे तरी मन मोकळं करतो. अलकर शुभांगी, शुभ अंगी आहात म्हणजे खूप छान लिहिलं आहे, धन्यवाद. चला तर अलक प्रेमी रसिकश्रोते होते वळूया सखी संपदा मंचच्या पुढच्या अलककडे, जे आपल्यापर्यंत आले अलककार अनिता अरुण दळवी इचलकरंजी. अलककार अनिता लिहितात, कर्जापाई नवऱ्याने आत्महत्या केलेली, कुणाचा आधार नाही. रात्रभर मंदिरातील मूर्तीसमोर ती आक्रोश करत होती. पहाटे पहाटे तिला जोरदार कोरडी उलटीची उबळ आली. ती मंदिराबाहेर धावली. पोटातील नव्या अंकुराने तिची जगण्याची उमेद जागी केली होती. दुर्गेचा चेहरा प्रसन्न दिसत होता. अलकर अनिता, मी काहीच बोलू शकत नाही, म्हणजे मला बोलायला शब्दच नाहीत असं म्हटलं तरी चालेल, कारण माझे शब्द आटलेत, म्हणजे अक्षरशः आटलेत. याचं कारण असं आहे की परिस्थिती कशी येते आणि त्या परिस्थितीवर आपण मात कशी मिळवतो आणि त्यातून त्या ठिकाणी आपल्याला नवीन उमेद म्हणजे आशेचा किरण कसा दिसतो. एकीकडे सकारात्मक अलक आहे, दुसरीकडे याच अलकवर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हीच अलक त्या ठिकाणी तिच्यावर आलेलं संकट किती मोठं आहे याची जाणीवही करून देते. खूप छान, खूप दमदार, खूप उबदार अलक, खूप खूप धन्यवाद. चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते हो वळूया सखी संपदा मंचच्या बेंगलोर येथून पाठवलेल्या अलककार वंदना प्रशांत सारापुरे यांच्या अलककडे. अलककार वंदना लिहितात, आई मुलीला म्हणाली, अग चल लवकर पूजेला, दूध लाया पाणी फळ घे सोबत. आई, नाग आपला क्षेत्रपाल आहे, शेतीची राखण करणारा, तो मुळीच दूध पित नाही, तर आपण कृतज्ञता म्हणून त्याची आठवण करू, पूजा नको. मुली, खरंय ग तुझं, आजपासून आपण सणांकडे वेगळ्या नजरेने पाहू. अलकर वंदना, तसा छोटासा प्रसंग आहे. बऱ्याच वेळेला शिकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असं परिवर्तन होतं आणि आपण अशा प्रकारचं लेखन करतो. इथे मला या निमित्ताने इंदू काळे सरला भोळे ही कादंबरी लिहिणारे लेखक वाम जोशी आठवतात. त्यांनी पुढची कादंबरी लिहिली होती सुशिलेचा देव, आणि शिक्षणामुळे देव कसा बदलतो ते त्यांनी त्यांच्या कादंबरीतून मांडलं होतं. मला वाटतं अलकर वंदना, वंदन तुमच्या या अभिजात आणि तुमच्या या आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनाला, कारण सनातनी दृष्टी थोडीशी बाजूला ठेवून आपण आधुनिक विचार करायला काहीच हरकत नाही, अशा प्रकारची तुम्ही अलक पाठवलीत, धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पुढची अलक घेऊ, बदलापूर येथील अलककार दीपा शिंगारे यांची. अलककार दीपा लिहितात, देखणा रवी आपण हिरो व्हायचं म्हणून नुसते सगळीकडे पोर्टफोलिओ पाठवत असे. त्या दिवशी शूटिंग पाहताना टेक रिटेक कलाकार प्रखर लाईट मध्ये कष्टताना पाहून तो स्वप्नातून जागा झाला. सहज साध्य काहीच नसतं हे आता त्याला कळलं होतं. खरंच आहे अलककार दीपा, सहज साध्य काहीच नसतं. आपण मात्र त्या ठिकाणी समोरच्या प्रसिद्धीला यशाला भूलतो आणि मग आपण तो प्रयत्न करायला सुरू करतो आणि आपण तोंडघशी पडतो. पण त्यासाठी त्यांनी किती घटवलं, त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला किती तयार केलंय, किती खस्ता खाल्ल्यात हा विचार आपण करत नाही. अगदी बऱ्याच वेळेला साधा समूह प्रशासक सुद्धा किती जणांचे त्या ठिकाणी शाप घेतो, किती जणांचा दुस्वास स्वीकारतो, किती जण त्याच्यावर जळतात, पण तो मात्र नित्य नियमाने तुम्हा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी छोट्या गोष्टीतून एक बरीच गोष्ट अलककार दीपा तुम्ही शिकवलीत, मानाचा मुद्रा. चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते हो 10 ऑगस्ट 2025 अलकचे झलक कार्यक्रमातील आजच्या पूर्ती शेवटची अलक घेऊया, जी आपल्याला पाठवले सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने अलककार कविता साळोखे. अलककार कविता लिहितात, सासर गडगंज पण लोभी सासरच्यांनी तिची इच्छा नसतानाही तिला वडिलांच्या पश्चात प्रॉपर्टीमध्ये स्वतःचा हक्क मागायला लावला.
रक्षाबंधन दिवशी ती दिवसभर भावाची वाट पाहत होती. तिच्या लक्षात आले सासरच्यांना या हव्या सपाई तिच्या बंधू प्रेमाचा हक्क हरवला होता. ती विजलेल्या नेत्राने औक्षणाच्या थाळीकडे पाहत होती. तिची राखी उदास पडून होती. अलक्कर कविता एक गोष्ट सुचवू, म्हणजे बघा पटते का, भाऊ आला असं दाखवलं असतं तर त्या ठिकाणी भावाला काहीच वाटलं नाही, बहिणीने आपला अधिकार मागितला म्हणून असं झालं असतं, आणि भावाने येऊन दोन खडे बोल सुनावले असते तर मला वाटतं सासरच्यांची नांगी सुद्धा ठेसता आली असती. पण इथे मात्र तुम्ही राखीला उदास केलं आणि मग एक प्रकारे नकारात्मकतेकडे अलग गेली आणि भाऊ सुद्धा त्या ठिकाणी बहिणीच्या विरोधात गेला असं वाटतं. भाऊ बहिणीच्या विरोधात जाणंच शक्य नाही, कारण भावाचं अफाट प्रेम असतं आपल्या बहिणीवर. अलकप्रेमी रसिक श्रोते आरजे जगदीशला अनुमती द्या, तो विश्रांती घेतोय. पुढच्या वेळेला अशाच एकापेक्षा एक बहारदार अलग घेऊन परत येईल. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. गल्ली गल्ली.

विकास जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार श्रोती हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये, ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केले। तुमच्या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि आपल्या सर्व श्रोत्यांचं या शोवर असलेलं प्रेम यामुळे आपण हा टप्पा पूर्ण करू शकलो। आणि श्रोते हो, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा हा शो आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता सादर करत असतो। ज्या मान्यवरांना अद्याप या शोची माहिती नाही, त्या मान्यवरांना सुद्धा आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण हा या शोची जी पोस्ट असते ती शेअर करावी, म्हणजे इतर मान्यवर सुद्धा या शोमध्ये सहभागी होऊ शकतील, साहित्यिक मान्यवर। आणि श्रोते हो, आजच्या शोची सुरुवात जी आहे ती मी माझ्या काही ज्या भावभावना आहेत त्यांनी करतोय की बघ दाटून आला आहे आभाळ, बघ दाटून आलं आहे आभाळ, कोसळेलच एवढ्यात पानाफुलांवर, कोसळेलच एवढ्यात पानाफुलांवर, रानावनात आणि तुझ्या मनात सुद्धा। बघ दाटून आलं आहे आभाळ, कोसळेलच एवढ्यात पानाफुलावर, रानावनात आणि तुझ्या मनात सुद्धा, होईल जेव्हा विजांचा कडकडाट, घाबरून जाऊ नको दाराच्या आत, होईल जेव्हा विजांचा कडकडाट, घाबरून जाऊ नको दाराच्या आत, भेट एकदाची त्या पावसाला, भेट एकदाची त्या पावसाला, त्याचा एक टिपूर थेंब ओंजळीत झेलून बघ, भेट एकदाची त्या पावसाला, त्याचा एक टिपूर थेंब ओंजळीत झेलून बघ, त्या थेंबांमध्ये जाणवेल तुला तुला आपल्या प्रेमाची ओढ, त्या थेंबामध्ये जाणवेल तुला आपल्या प्रेमाची ओल, निस्पर्शाची जाणीव सुद्धा आठवण करून देईल माझी, त्या थेंबामध्ये जाणवेल तुला आपल्या प्रेमाची ओल, निस्पर्शाची जाणीव सुद्धा आठवण करून देईल माझी, तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलेलं असेल, तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलं असेल, अगदी आपल्या नात्यातल्या प्रेमाच्या पावसासारखं, तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलं असेल, गेलेले असेल अगदी आपल्या नात्यातल्या प्रेमाच्या पावसासारखं, आणि आणि इथे मीही चिंब झालेला असेल, आणि इथे मीही चिंब झालेला असेन, तू आनंदाने भिजलीस म्हणून, इथे मीही चिंब झालेला असेन, तू आनंदाने भिजली म्हणून, तू आनंदाने भिजली म्हणून। तर या आनंदामध्ये आता आपल्याला भिजायचं आहे, जसं की आपल्या FM चं टॅगलाईन आहे ते म्हणजे आनंदी रहा आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपण या शोमध्ये आनंदी राहण्याचा आणि आनंद उधळण्याचा संदेश देत असतो, त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचं आयुष्य हे धावपळीचं झालंय आणि या धावपळीच्या आयुष्यामधून आपल्याला आनंदाचे क्षण चोरायचे असतात। खूप वेळा आपण हे आनंदाचे क्षण मिस करतो, छोट्या छोट्या गोष्टींना वाढवतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला ताणत बसतो, त्याचा खूप दिवसेंदिवस विचार करतो आणि या सगळ्या गोष्टीमधून आयुष्यातला एक एक क्षण जो आहे तो निष्ठून जातो, अगदी मुठीतल्या वाळूसारखा, नाही का? मी लिहिलं होतं की तरसण्यापेक्षा बरसणं व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, कारण सोबत सुखाचा पाऊस असताना, तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, कारण सोबत सुखाचा पाऊस असताना तो ओंजळीत न झेलता मनातल्या ग्रीष्मासोबत स्वतःची लाही लाही करून घेण्यात काय अर्थ आहे, नाही का? कारण सोबत सुखाचा पाऊस असताना तो ओंजळीत न झेलता मनातल्या ग्रीष्मासोबत स्वतःची लाही लाही करून घेण्यात काय अर्थ आहे, नाही का? आणि आपण असंच तर करतो की सोबत सुखाचा पाऊस असतो, त्या सुखाच्या पावसाच्या थेंबांना, त्या सुखाच्या पावसाला आपण वेचतच नाही. आपण फक्त जे ग्रीष्म आहे आपल्या जीवनातला, त्या ग्रीष्माची दाह जी आहे ती सोसतो, त्या ग्रीष्माच्या जी दाह आहे त्याला उघडतो, नाही का? मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं होतं की आपण दोघे अगदी पहिल्यांदा भेटलो होतो त्या भेटीत जन्मजन्मीचे ओळखीचे वाटलो होतो. आपण दोघे अगदी पहिल्यांदा भेटलो होतो त्या भेटीत जन्मजन्मीचे ओळखीचे वाटलो होतो. नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने, नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने, ओठ फक्त थरथरत तर होते अगदी मुखपणे. नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने, ओठ फक्त थरथरत तर होते अगदी मुखपणे. तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे, तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे, नी त्यावेळी धुंद वाऱ्याने सुद्धा गायले होते गाणे. तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे, नी त्यावेळी धुंद वाऱ्याने सुद्धा गायले होते गाणे. हाती हात घेऊन झालेला तुझा कोमल असा स्पर्श, हाती हात घेऊन झालेला तुझा कोमल असा स्पर्श, की त्या अजन्म सोबतीच्या विश्वासाने मला झालेला हर्ष. हाती हात घेऊन झालेला तुझा तो कोमल स्पर्श, की त्या अजन्म सोबतीच्या विश्वासाने झालेला मला हर्ष. तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा, तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा, असे क्षण जगावेत की प्रत्येक क्षण भासावा नवा. तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा, असे क्षण जगावेत की प्रत्येक क्षण भासावा नवा. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस, त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस, स्वप्नांच्या हिंदुळ्यावर मनसोक्तपणे झुलत गेलीस. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस, स्वप्नांच्या हिंदुळ्यावर मनसोक्तपणे झुलत गेलीस. कधी मी तुटलो तेव्हा तू मला सावरले, कधी मी तुटलो तेव्हा तू मला सावरले, कधी मी हळुवारपणे मन गोंजारून आवरले, कधी मी हळुवार तुझे मन गोंजारून आवरले. नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत, नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत, अनेक टप्प्यांवर वेगवेगळे आले दोघांचे मत. नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत, अनेक टप्प्यांवर वेगवेगळे आले दोघांचे मत. तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस, तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस, व्याकुळलो दोघेही म्हणून तर पुन्हा पुन्हा परत आलीस. तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस, व्याकुळलो दोघेही म्हणून तर पुन्हा पुन्हा परत आलीस. जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण, जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण, पण जाणतो दोघे जाणे म्हणजे जिवंतपणी मरण. जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण, पण जाणतो दोघे जाणे म्हणजे जिवंतपणी मरण. मत मतांतरे शब्द नित्याचे वेगवेगळे अर्थ, मत मतांतरे शब्द नी त्याचे वेगवेगळे अर्थ. शांत विचार केला तर एकमेकांविना सगळे व्यर्थ, शांत विचार केला तर एकमेकांविना सगळे व्यर्थ. उघडायचे म्हटलं तर आयुष्य कधीही न पुरे, न जगता काळ लोटल्यावर हाती काय उरे. उघडायचे म्हटले तर आयुष्य कधीही न पुरे, न जगता काळ लोटल्यावर हाती काय उरे. क्षणभंगूर दुःखांच्या लाटा आल्यावर आपण बेफाम वागतो, क्षणभंगूर दुःखांच्या वाटा आल्यावर आपण बेफाम वागतो नी नात्यातल्या स्वल्प विरामाला. क्षणभंगूर दुःखांच्या लाटा आल्यावर आपण बेफाम वागतो नी नात्यातल्या स्वल्प विरामाला पूर्ण विराम म्हणायला लागतो, नी नात्यातल्या स्वल्प विरामाला पूर्ण विराम म्हणायला लागतो. भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती, भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती. निस्वार्थी प्रेमाला दुरावण्याची नसते कधीच भीती, भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती, निस्वार्थी प्रेमाला दुरावण्याची कधीच नसते भीती। आणि मी शेवटी असं लिहिलंय की तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया, तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया, दुनियादारी सोडून सगळी, दुनियादारी सोडून सगळी, आपल्याच मना आड लपूया, तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया, दुनियादारी सोडून सगळी, आपल्याच मना आड लपूया, आपल्याच मना आड लपूया, आपल्याच मना आड लपूया, आपल्याच मना आड लपूया। तर ही माझी एक रचना होती श्रोते हो, आणि श्रोते हो या माझ्या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय। आणि आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेमध्ये मंदा पवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। मंदा पवार मॅडम पुणे येथून लिहित आहेत निसर्ग या शीर्षकाखाली की वसंत ऋतूचे स्वागत करण्या आंब्याचा मोहर फुलून आला, वसंत ऋतूचे स्वागत करण्या आंब्याचा मोहर फुलून आला, निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला, निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला, कोकिळेच्या कुंजनाने, कोकिळेच्या कुजनाने आनंद सर्वत्र झाला, निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला, कोकिळेच्या कुजनाने आनंद सर्वत्र झाला, सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार आंब्याच्या मोहराने सुगंध सर्वत्र दरवळला, सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार आंब्याच्या मोहराने सुगंध सर्वत्र दरवळला, आनंदित होईल दुनिया सारी, आनंदित होईल दुनिया सारी, पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर घुमला, आनंदित होईल दुनिया सारी, पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर घुमला, परिसर घुमला। वाह, तर निसर्ग आणि त्यातल्या त्यात वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी आंब्याचा फुललेला मोहर मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि श्रोते हो आपल्याला माहीत आहे की वसंत ऋतूच्या आगमनाची जेव्हा चाहूल लागते तेव्हा सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार होतो, आंबा मोहरतो, पाने फुले बहरतात, आणि पक्ष्यांच्या किलबिलाट जो असतो त्यामुळं अवघं वातावरण हे मंत्रमुग्ध होऊन जातं। तर या होणाऱ्या बदलाला मॅडमनी अप्रतिम सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहे डोंबिवली पूर्व इथून। सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिले, विषय व्यर्थ शीर्षक विचार याखाली सुंदर रचना पाठवलेली आहे। मॅडम लिहित आहेत की सोडून वागलात जर जीवनात स्वार्थ, नाहीच जाणार तुमचे प्रयत्न व्यर्थ। वाह, सोडून वागलात जर जीवनात स्वार्थ, नाहीच जाणार तुमचे प्रयत्न व्यर्थ, केला नेहमी जर दुसऱ्याचा विचार, केला नेहमी जर दुसऱ्याचा विचार, होईल तुमचे तर जीवन साकार, होईल तुमचे तर जीवन साकार। आणि अगदी खरं आहे की श्रीकृष्णाने महाभारतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की कर्मण्येवा अधिकारस्य मा फलेषु तदाञ्चनम्, कारण आपण फक्त कर्म करत राहिलं पाहिजे, आपण फळाची अपेक्षा केली नाही पाहिजे। खूप वेळा असं होतं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ पाहतो, आपण कोणासाठी काहीतरी करत असताना त्यातून मला रिटर्न काय मिळेल हे आपण पाहत असतो, आणि ज्याच्या ठिकाणी आपण स्वार्थ करतो त्या त्या ठिकाणी आपल्या उपेक्षा होतात। कारण हा एक अलिखित नियम आहे की तुम्ही निस्वार्थीपणे ज्या ज्या गोष्टी कराल त्याचं रिटर्न आपल्याला जास्त येईल। आणि आपण मनामध्ये स्वार्थ ठेवून, मनामध्ये खोट ठेवून, कोणाला तरी फसवण्याच्या उद्देशाने जेव्हा एखादी गोष्ट कराल तेव्हा निश्चितपणे आपलं नुकसान होणार आहे। तर खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये ज्योती राखुंडे मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिले, ज्योती राखुंडे मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून, इतके शाप मिळाले एकाच जन्मी, त्यांची ही फुले बनून मी माळली, क्या बात आहे। इतके शाप मिळाले एकाच जन्मी, त्यांची ही फुले बनून मी माळली, वार झेलले त्यांचे ही मी ऐसे काही, वार झेलले त्यांचे मी ऐसे काही, जणू फुले पाऊस बनून बरसली, जणू फुले पाऊस बनून बरसली, जणू फुले पाऊस बनून बरसली। वाह, तर चारच ओळीमध्ये जीवनाला मिळालेल्या शापांना फुले बनवून ती जीवनामध्ये मांडली, आणि जे वार होते ते वार असे झेलले की ते सुद्धा फुले पाऊस बनून बरसली। एक सकारात्मक संदेश, सकारात्मक दृष्टिकोनाची ही अप्रतिम अशी चारोळी होती। कारण प्रत्येक वेळी रडणं आणि परिस्थितीला दोष देणं हे गैरच असतं, नाही का? परिस्थिती आपल्या अनुकूल असेल याची शाश्वती देता येत नाही, परंतु परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून जगणं सोडायचं नसतं। जसं की आपल्या FM टॅगलाईन सारखं, आनंदी रहा आनंद लुटा। तुम्ही RJ कैलास सोबत आहात, हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

आपण आनंद शोधू शकतो, नाही का? मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून दाट तुटतो. मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून तुटतो. घेतो वाटून तुमची दुःखे, मी सुख देतो. मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून तुटतो. घेतो वाटून तुमची दुःखे, मी सुख देतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. याल तेव्हा मी हसराच कायम दिसतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. याल तेव्हा मी हसराच कायम दिसतो. दाटलेले बोलून घ्या, शब्द ओंजळीत झेलतो. दाटलेले बोलून घ्या, शब्द ओंजळीत झेलतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. मी पुढे असं लिहिलंय की न राग ना द्वेष, मी शांत ऐकून घेतो. न राग ना द्वेष, मी शांत ऐकून घेतो. शब्दांनी तुमच्या भावुक सुद्धा होतो. शब्दांनी तुमच्या भावुक सुद्धा होतो. तुमच्या सोबत अश्रूही ढसढसा ढाळतो. शब्दांनी तुमच्या भावुक सुद्धा होतो. तुमच्या सोबत अश्रूही ढसढसा ढाळतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. क्षण जगण्याचे तुम्हा महत्व समजावतो. क्षण जगण्याचे तुम्हा महत्व समजावतो. रुसलात तर नाचून गाऊन तुम्हा रिजवतो. क्षण जगण्याचे तुम्हा महत्व समजावतो. रुसलात तर नाचून गाऊन तुम्हा रिजवतो. खोटे खोटे रागावत तुमचाच आहे असे भासवतो. खोटे खोटे रागावत तुमचाच आहे असे भासवतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. आणि मी शेवटी असं लिहिलंय की खरे सांगू, खरे सांगू, तुम्ही असलात की मीही जगतो. तुम्ही असलात की मीही जगतो. तुम्ही घेऊन राहिलेले शिल्लक तेवढे मागतो. खरे सांगू, तुम्ही असलात की मीही जगतो. तुम्ही घेऊन राहिलेले शिल्लक तेवढे मागतो. स्वार्थी नका हो म्हणू, शब्द जिव्हारी लागतो. स्वार्थी नका हो म्हणू, शब्द जिव्हारी लागतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. तर ही माझी एक रचना होती श्रोते हो. आणि या माझ्या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर अशा रचनेकडे वळतोय, जे आपल्याला पाठवलेली आहे निसर्ग कवी या नावाने सरलिता श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून. श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून जपूया पृथ्वीचे आरोग्य या शीर्षकाखाली सुंदर अशी कविता पाठवलेली आहे. सरलिता आहेत की आहे एकच पृथ्वी या ब्रह्मांडात, जन्म घेऊनी लाभे प्राणी पक्ष्यांना भाग्य. आहे एकच पृथ्वी या सर्व ब्रह्मांडात, जन्म घेऊनी लाभे प्राणी पक्ष्यांना भाग्य. पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या. पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या. आपण आपल्या पृथ्वीचे जपूया आरोग्य. वाह. पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या. आपण आपल्या पृथ्वीचे जपूया आरोग्य. ही पृथ्वी आहे सर्वच प्राणी पक्ष्यांची. ही पृथ्वी आहे सर्वच प्राणी पक्ष्यांची. लेखू नका दुसऱ्यांचे लहान मोठे भाग्य. लेखू नका दुसऱ्यांचे लहान मोठे भाग्य. वृक्ष प्राणी पक्षी सर्व समन्वयाने जगूया. वृक्ष प्राणी पक्षी सर्व समन्वयाने जगूया. आपण सर्वजण जपूया पृथ्वीचे आरोग्य. आपण सर्वजण जपूया पृथ्वीचे आरोग्य. तर पृथ्वीचे आरोग्य आपण जपले पाहिजे. ते का जपले पाहिजे? आणि ते जर जपले नाही तर त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. आज 12-45 अंशांपर्यंत जाते बेसुमार अशी वृक्षतोड आणि निसर्गाचं बिघडवलेलं संतुलन. सिमेंट काँक्रीटची वाढलेली जंगलं आणि निसर्ग संवर्धनाचा अभाव, या सर्व गोष्टीमुळं आज नैसर्गिक साधनसंपत्ती, वृक्ष, पाणी, हवा, हे सर्वच्या सर्व जे आहे ते अगदी त्याचा त्या निसर्गाचा समतोल बिघडून गेलेला आहे. ते दूषित झालेले आहेत आणि त्याचे परिणाम हे मानवाला भोगावं लागत आहेत. तरीसुद्धा
माणूस हा शहाणा होता।

नाहीये. माणूस हा वृक्षतोड करतोय, माणूस हा पाण्याला पाण्यामध्ये प्रदूषण करतोय, माणूस हा हवेचं प्रदूषण करतोय, माणूस हा इतरत्र कचरा फेकतोय, दुर्गंधी पसरवतोय आणि निसर्गाचं जो आहे तो समतोल बिघडवतोय. आणि त्या परिस्थितीमध्ये सर जे निसर्ग कवी या निसर्ग कवी म्हणून सर लिहितात, जे काही अशी माणसं आहेत की ज्यांनी पर्यावरण जपण्याचा, पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करण्याचा जो संकल्प घेतलेला आहे, ते आपल्या रचनांच्या माध्यमातून आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत हा संदेश पोचवत असतात की आपल्याला पृथ्वीचं आरोग्य जपायचं आहे, आपल्याला निसर्गाचं संवर्धन करायचं आहे, आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचा जो काही मुबलक असा साठा आहे त्याला जपून वापरायचा आहे. आपल्याला निसर्गाचं जर संतुलन बिघडलं तर प्राणी पक्षी आणि मानव सुद्धा या सर्वांना जो आहे तो धोका निर्माण होतोय. तर खूप सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमधून होता श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौमाधुरी नामदेव अमृतकार मॅडम यांनी नाशिकेतून लिहिले. सौमाधुरी नामदेव अमृतकार मॅडम लिहित आहेत नाशिकेतून तप्त उन्हाच्या झळा या शीर्षकाखाली. मॅडमने लिहिलंय की वसुंधरा ही तप्त जाहली सारीकडे ऊन पडे, वसुंधरा ही तप्त जाहली सारीकडे ऊन पडे, पहाटेच्या मंगलवेळी गार वारा अंगी झगडे, पहाटेच्या मंगलवेळी गार वारा अंगी झगडे, करे अंगाची लाही लाही तप्त तडाखा उन्हाचा, करे अंगाची लाही लाही तप्त तडाखा उन्हाचा, सूर्याच्या किरणांचा डोंब उसळे तोफांचा, सूर्याच्या किरणांचा डोंब उसळे तोफांचा, डोंब उसळे तोफांचा. तर उन्हाच्या तप्त झळा ज्या आपण सर्वजण जे आहेत ते झेलत आहोत. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की जे निसर्गाचं आपण समतोल बिघडवलेलं आहे, जे वृक्षारोपण कमी झालेलं आहे, जी बेसुमार अशी वृक्षतोड झालेली आहे, आणि या सर्व गोष्टींमुळं आपल्याला उन्हाच्या या तप्त अशा झळा ज्या आहेत त्या सहन करावा लागत आहेत. आणि जे वाढणारं तापमान आहे हे कुठं जाऊन थांबेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे, निसर्गाला जपलं पाहिजे. आपण एखादी गोष्ट नवीन निर्माण करू शकत नसेल तर जे आहे त्याला तरी जपलं पाहिजे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये गुलमोहर या शीर्षकाखाली सौछाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिले. सौछाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून गुलमोहर शीर्षकाखाली की ग्रीष्मात गुलमोहर फुले कशी बहरली, ग्रीष्मात गुलमोहर फुले कशी बहरली, रक्तिम कुंकुम लाली धरेवर पसरली, रक्तिम कुंकुम लाली धरेवर पसरली, लाल भडक फुलांवरी हळदी चात्या कडा, लाल भडक फुलांवरी हळदी चात्या कडा, वात टाकी चहूकडे पंच पाकळ्यांचा सडा, वात टाकी चहूकडे पंच पाकळ्यांचा सडा, पंच पाकळ्यांचा सडा. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह. तर रक्तिम कुमकुम नाहून धरेवर पसरलेली ग्रीष्मातली गुलमोहराची फुलं आणि त्या लाल भडक फुलांवरी हळदीच्या कडा, हळदीच्या कडांसोबत जेव्हा ती वात चहूकडे टाकली जाते असं वाटतं की पंच पाकळ्यांचा सडा. आणि गुलमोहर जो ग्रीष्मामध्ये बहरतो, गुलमोहर जो रखरखत्या उन्हाच्या तप्त अशा ज्वाला झेलून दिमाखात कसं उभं राहायचं याचा संदेश आपल्याला देतो. जेव्हा आपल्याला संकट येतात तेव्हा आपण हरतो, जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा आपण लगे रागावतो, चिडचिड करतो आणि आपण नशिबाला कोसतो. तर विपरीत परिस्थितीशी सामना कसा करायचा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून स्वतःच्या अस्तित्वाची छाप कशी पाडायची हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते गुलमोहराकडून शिकलं पाहिजे. कितीही ऊन असलं तरी तो त्याच दिमाखात असतो, त्याच डावलात असतो आणि तसाच बहरलेला असतो, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या गुलमोहराच्या अनुषंगानं पाठवलेल्या मॅडमच्या रचनेमध्ये होतं. पुढच्या कवितेमध्ये नियतीचा प्रवास या शीर्षकाखाली सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर येथून. सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिले नियतीचा प्रवास. नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत जातो, नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत जातो, वाहत असतो,
नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत असतो, जीवन क्षुल्लक शेवाळच भरकटतानाच पाहत असतो। वाह, नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत असतो, जीवन क्षुल्लक शेवाळच भरकटतानाच पाहत असतो, परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटतो आणि गुदमरतो, परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटतो आणि गुदमरतो, खोट्याच भावभावनेत आपलं अस्तित्व कुस्करतो, खोट्याच भावभावनेत आपलं अस्तित्व कुस्करतो, अस्तित्व कुस्करतो। खरंय की अस्तित्व कुस्करतो, असा हा नियतीचा प्रवास असतो। आणि नियतीचा प्रवास जो अकल्पित आहे, नियतीचा प्रवास जो कोणालाच माहीत नाही, नियतीचा प्रवास जो कुठं येईल हे माहीत नाही, क्षणात सुख क्षणात दुःख, अगदी ऊन सावलीसारखं। आणि या नियतीच्या प्रवासामध्ये आपण वाहत असतो जणू काही शेवाळ्यासारखं, आपण भरकटतो, आपण गुरफटतो, गुदमरतो, ते म्हणजे परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये। खूप वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून जेव्हा आपण गुरफटलेला असतो तेव्हा आपण त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला त्यातून बाहेर पडायचं असतं, परंतु कुठलीच अनुकूल गोष्ट घडत नाही। जीवलग, नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, सखे सगळे साथ सोडून देतात आणि उरतो तो आपण एकटा। त्या परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये आपला जीव सुद्धा गुदमरतो, आपल्याला असं वाटतं की कोणीतरी यावं, हातामध्ये हात द्यावा आणि मला एकदा यातून बाहेर काढावं, त्यानंतर मी पुन्हा सावरे। परंतु जेव्हा असं नेमकं आपल्याला वाटत असतं त्याच वेळी सगळे साथ सोडून जातात। म्हणून कायम आपण खंबीर राहिलं पाहिजे, म्हणून कायम आपण दृढनिश्चयी राहिलं पाहिजे, कायम आपण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे, कायम आपण स्वतःला हेच सांगितलं पाहिजे की येणारे हे फक्त मदतीला येऊ शकतील, सामना स्वतःला करायचा आहे। येणारे फक्त सांगू शकतील, परंतु ॲक्च्युअल ॲक्ट जो आहे, कृती जी आहे, ती स्वतःला करायची आहे। आणि त्यासाठी स्वतःच उभा राहावं लागेल, त्यासाठी स्वतःच स्वतःच्या मनाला ठासून सांगावं लागेल की ही परिस्थिती जी आहे ही तुझ्या बाबतीत निर्माण झालेली आहे आणि याला यातून बाहेर सुद्धा तुला एकट्याला निघायचं आहे। कोणी असेल कोणी नसेल, जे असतील सोबतीला तर आनंदच, परंतु जर का कोणी सोबतीला नसतील तर त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून बाहेर निघण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे, आपण हिम्मत नाही हारलं पाहिजे, आपण हार नाही म्हणली पाहिजे। कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण या परिस्थितीशी झुंजता झुंजता थकतो, आपण रडतो, आपण ओरडतो, आपण एकांतामध्ये टाहो फोडतो। खूप वेळा आपण एकांत निवडतो, एकांतात जाऊन अश्रू ढाळतो, परंतु आपण आपल्या जीवनामध्ये आलेल्या या परिस्थितीला आणि आपण ज्या परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटलोय त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून बाहेर निघण्यासाठी स्वतः एक दीर्घ श्वास घेऊन, स्वतः थोडासा विसावा घेऊन पुढे वाटचाल करत राहिले पाहिजे। बऱ्याच वेळा मी आपल्या शोमध्ये सुद्धा उदाहरण देतो, आजही पुन्हा द्यावंसं वाटते की आपण प्रवासाला निघतो, आपली गाडी असते, समोर दाट असं धुकं पडलेलं असतं, दाट धुकं पडलं म्हणून सर्वांनी गाड्या थांबवलेल्या असतात, ते धुकं हळूहळू कमी होतं, थोडंसं धुकं कमी झालं म्हणून जेव्हा आपण आपली गाडी चालू करतो आणि त्या धुक्यातून आपण हळूहळू पुढं जेव्हा वाट काढतो तर पुढं आपल्या असं लक्षात येतं की पुढं तर निरभ्र असा आकाश आहे आणि त्या निरभ्र अशा आकाशाच्या खाली आपल्याला पुढच्या प्रवासासाठी कोणताच अडथळा नाही। म्हणजे जीवनामध्ये आलेलं हे दुःख हे धोक्यासारखं आहे, ते क्षणभंगूर थांबेल आणि निघून जाईल, ते कायमचं नाही राहणार। त्यामुळं क्षणिक आलेल्या दुःखांनी घाबरून न जाता, क्षणिक आलेल्या दुःखांनी डगमगून न जाता, परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटलेलो असताना हिम्मत न हारता, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं अस्तित्व न कुस्करता। कारण आपण सर्वस्व आपलं पणाला लावतो, इतरांसाठी लावतो,
आणि आपण स्वतः परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये जेव्हा गुरफटतो तेव्हा आपल्या सोबतीला कोणीच नसतं. त्यामुळं

आपण त्या परिस्थितीच्या भोवऱ्यामधून निघण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान केला पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वाला कुस्करू दिलं नाही पाहिजे, म्हणजे निश्चितपणे आपण त्यातून बाहेर पडू आणि पुन्हा एकदा आनंदी जीवन जगू. जसं की आपल्या FM टॅग लाईन की आनंदी रहा आनंद लुटा, श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लो.
1: वेलकम बॅक श्रोते हो. मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की सुख उधळताना मी दुःखांना अंदन घेतले, आनंदासाठी सांध झालो त्यांनी चंदन घेतले. सुख उधळताना मी दुःखांना अंदन घेतले, आनंदासाठी सांध झालो त्यांनी चंदन घेतले. जडावल्या नेत्रात विसावले दाह निद्रिस्त, जडावल्या नेत्रात विसावले दाह निद्रिस्त, थेंब विखरून दुरस्त होता कोरडे घन घेतले. जडावल्या नेत्रात विसावले दाह निद्रिस्त, थेंब विखरून दुरस्त होता कोरडे घन घेतले. सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे, सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे, पटकन मी माझ्या मनाला आवरून घेतले. सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे, पटकन मी माझ्या मनाला आवरून घेतले. स्वप्नांनी कूस बदलण्याची असे प्रतीक्षा, स्वप्नांनी कूस बदलण्याची असे प्रतीक्षा, स्वतःवर हसून, स्वतःवर हसून वेदनांना सावरून घेतले, वेदनांना सावरून घेतले. तर ही माझी एक कविता होती, आणि मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की तू शब्दात येऊन गंधाळशील का, ओळीतल्या स्पंदनांवर भाळशील का, तू शब्दात येऊन गंधाळशील का, ओळीतल्या स्पंदनांवर भाळशील का. गुलाबी फुलांचे फुलवले रान सारे, गुलाबी फुलांचे फुलवले रान सारे, एक गुलाब कुंतलात माळशील का. गुलाबी फुलांचे फुलवले रान सारे, एक गुलाब कुंतलात माळशील का. भावभावनांची गुंफण करतो तुझसाठी, भावभावनांची गुंफण करतो तुझसाठी, अंतरात डोकावून मन माझे चाळशील का. भावभावनांची गुंफण करतो तुझसाठी, अंतरात डोकावून मन माझे चाळशील का. सजवला आहे एक स्वप्नांचा गाव जिथे, सजवला आहे एक स्वप्नांचा गाव जिथे, सुखदुःखात एक अश्रू ढाळशील का. सजवला आहे स्वप्नांचा गाव जिथे, सुखदुःखात एक अश्रू ढाळशील का. आणि मी शेवटी असं लिहिलंय की गलबता कडील मार्ग असे दोघांचा वेगळा, गलबता कडील मार्ग असे दोघांचा वेगळा, सोबत जाण्या मागे जरासे वळशील का. गलबता कडील मार्ग असे दोघांचा वेगळा, सोबत जाण्या मागे जरासे वळशील का, मागे जरासे वळशील का, मागे जरासे वळशील का. आणि जसं की उन्हाळ्यामध्ये आपण पाहिलं की गुलमोहराच्या अनुषंगाने अप्रतिम रचना लिहिण्यात आलेल्या आहेत, साहित्यिक भरभरून गुलमोहरावर लिहितात. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की गुलमोहर काल म्हणाला मला, गुलमोहर काल म्हणाला मला ती मागे वळून छान हसते, गुलमोहर काल म्हणाला मला ती मागे वळून छान हसते, बांधील का माझ्या झाडाला झुला. गुलमोहर काल म्हणाला मला ती मागे वळून छान हसते, बांधेल का माझ्या झाडाला एक झुला, बांधेल का माझ्या झाडाला झुला. तर ही माझी एक चारोळी सुद्धा होती. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर कवितांकडे वळूया. त्यामधील पुढची कविता विद्या जिजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ येथून पाठवलेली आहे. विद्या जिजाडे मॅडम नवी मुंबई नेरूळ येथून लिहित आहेत की शांत मनातही वादळ दडलेले असतात, वाह, शांत मनात ही वादळ दडलेली असतात, हसऱ्या चेहऱ्यामागे कथा लपलेल्या असतात, क्या बात है. शांत मनात ही वादळ दडलेली असतात, हसऱ्या चेहऱ्यामागे कथा लपलेल्या असतात, सगळं ठीक आहे असं दाखवत आपण जगतो, सगळं ठीक आहे असं दाखवत आपण जगतो, पण आत कुठंतरी घाव अपुरे असतात, पण आत कुठंतरी घाव अपुरे असतात. आणि खरंय की मन जेवढं शांत तेवढं त्यामध्ये वादळं दडलेली असतात. हसरे चेहरे आपण खूप पाहतो, परंतु त्या हसऱ्या चेहऱ्यांच्या मागे अनेक कथा लपलेल्या असतात, सुख दुःख वेदना असतात, आणि त्या वेदनांना लपवत लपवत आपण सगळं ठीक आहे असं दाखवत दाखवत जगत असतो। खूप अप्रतिम सुंदर मनातले गहिरे असे भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते पुढच्या एका शिस्त या शीर्षकाखालील। सौ वृंदा दीपकराव मॅडम यांनी धुळे येथून पाठवलेल्या रचनेकडे वळूया। सौ वृंदा दीपकराव मॅडम लिहित आहेत धुळे येथून शिस्त या शीर्षकाखाली की ठरवलेल्या संकेत नियमांनी वर्तनावर नियंत्रण ठेवी शिस्त। ठरवलेल्या संकेत नियमांनी वर्तनावर नियंत्रण ठेवी शिस्त। ध्येय साकार करण्या संतुलन जीवनात सुव्यवस्थेवर भिजत। वाह, ध्येय साकार करण्या संतुलन जीवनात सुव्यवस्थेवर भिजत। नाही बाणावली शिस्त अंगी जर आलेल्या ताणाने व्हाल त्रस्त। नाही बाणावली शिस्त अंगी जर आलेल्या ताणाने व्हाल त्रस्त। सामाजिक भान स्वयंनियंत्रण, सामाजिक भान स्वयंनियंत्रण, हरवून समस्यांनी चिंताग्रस्त। सामाजिक भान स्वयंनियंत्रण, हरवून समस्यांनी चिंताग्रस्त। आणि खरंय की शिस्त जी आपण स्वतः बाळगली पाहिजे, शिस्त जी आपण स्वतःच्या अंगामध्ये भिणवली पाहिजे। आपण खूप वेळा पाहतो की आपण आजचं काम उद्यावर ढकलतो, आज ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या नंतर करेन असं म्हणतो, आणि आजचं काम आणि उद्याचं काम असा दोन्ही कामांचा डोंगर हा आपल्यावर येऊन पडतो। त्यावेळी मन त्रासतं, टेन्शन येतं, आणि त्या टेन्शनमध्ये जे आहे ते आपण आपलं बेस्ट देऊ शकत नाही, आपला परफॉर्मन्स जो आहे तो चांगला होऊ शकत नाही। म्हणून आपण स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे, आपण स्वतः शिस्तीनं प्रत्येक काम केलं पाहिजे, आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे। आणि ज्याने शिस्तीने शिस्त जी आहे ती ठेवली, ज्यांनी संकेत नियमांनी वर्तनावर नियंत्रण ठेवलं, तर निश्चितपणे तो यशस्वी होतो असा सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये कोमल संतोष लोहकरे मॅडम लिहित आहेत पारनेर अहिल्यानगर येथून। कोमल संतोष लोहकरे मॅडम यांनी पारनेर अहिल्यानगर येथून लिहिलंय उन्हाळ वारा या शीर्षकाखाली की रानो माळ हा फिरतो वेडा, रानो माळ हा फिरतो वेडा कोणा शोधत असतो। उन्हाळ वारा शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की रानो माळ हा फिरतो वेडा कोणा शोधत असतो, वाळलेली ही पाने घेऊन स्वतःशीच मग हसतो। क्या बात आहे, वाळलेली ही पाने घेऊन स्वतःशीच मग हसतो। दिशाहीन हा प्रवास सारा अंत कुठे ना दिसतो, दिशाहीन हा प्रवास सारा अंत कुठे ना दिसतो। हा उन्हाळ वारा काळोखात एकाकी मग बसतो, हा उन्हाळ वारा काळोखात एकाकी मग बसतो, एकाकी मग बसतो। आणि खरंय की उन्हाळ वाऱ्याचा दिशाहीन असा प्रवास असतो, अगदी वाळलेली पानं सुद्धा स्वतःसोबत घेतो, आणि तो स्वतःच्याच मस्तीमध्ये स्वतःच्याच तंद्रीमध्ये रानो माळ फिरत असतो। कळत नाही की तो कोणाला शोधतो। तर उन्हाळ वाऱ्याबद्दल खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये गोड शहारे या शीर्षकाखाली सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत तालुका व जिल्हा पालघर येथून। सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिले गोड शहारे या शीर्षकाखाली की लग्न घटिका समीप प्रिया हात तुझा हाती, लग्न घटिका समीप प्रिया हात तुझा हाती, क्षणात तेऊ लागल्या माझ्या नैनांच्या वाती। क्या बात आहे, क्षणात तेऊ लागल्या माझ्या नैनांच्या वाती, समीप आले मिलन वाजले कानी नगारे, समीप आले मिलन वाजले कानी नगारे, सनईच्या त्या सुरांनी मनास गोड शहारे, सनईच्या त्या सुरांनी मनास गोड शहारे, मनास गोड शहारे। वाह, तर लग्न घटिका समीप आल्यानंतर हाती हात घेतल्यानंतर नैनांच्या वाती देऊ लागतात आणि मिलनाचे नगारे जे आहेत ते कानी वाजू लागतात। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले ग्रीष्म सखा या शीर्षकाखाली सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून। आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा ग्रीष्म सखा या शीर्षकाखालील रचनेमध्ये लिहिलंय की असह्य हा उन्हाळा तरी फुले पळस पांघारा, असह्य हा उन्हाळा तरी फुले पळस पांगारा, डोलतो पिवळा बहावा निसर्गाचा कसा नजारा। वाह, डोलतो पिवळा बहावा निसर्गाचा कसा नजारा, आला ग्रीष्म सखा बहरला गुलमोहर असा, आला ग्रीष्म सखा बहरला गुलमोहर असा, उन्हे अंगावर झेलतो विरागी साधू हाजासा, उन्हे अंगावर झेलतो विरागी साधू हाजासा। वाह, आणि खरं आहे की असह्य उन्हाळा आहे, तरी सुद्धा पळस जो आहे तो पांगारा आहे, तो पिवळा बहाव्यामध्ये डोलत असतो आणि निसर्गाचा हा चमत्कार जो आहे तो आपल्याला दिसतो। ग्रीष्म सखा ज्यामध्ये गुलमोहर बहरतो आणि सारी उन्ह अंगावर झेलतो, जणू काही तो विरागी असा साधू आहे। खरंच की गुलमोहर जो ग्रीष्माला झेलतो तरी सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतो, गुलमोहर जो ग्रीष्माच्या कितीही झाडा लागल्या तरी आपलं फुलणं सोडत नाही, त्याप्रमाणेच आपण दुःखामध्ये आपलं फुलणं सोडलं नाही पाहिजे, दुःखामध्ये आनंद शोधणं आपण जे आहे ते सोडलं नाही पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते।

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अगर आप गुस्सा नहीं करेंगे जब किसी ने इस तरह से गलती की है, तब वो सच बोलेंगे। हम झूठ तभी बोलते हैं जब हमें सच बोलने का डर है, और डर ये है कि सच बोलेंगे तो कोई एक्शन लिया जाएगा। इफ आई एम श्योर अबाउट दिस कि मुझे डांट नहीं पड़ेगी, मैं आपको सच बता दूंगी। लेकिन इफ आई एम श्योर अबाउट दिस कि आपको सच बताने के बाद मुझे डांट पड़ेगी, तो इजियर चॉइस फॉर मी इज झूठ बोलो और निकल जाओ। सो इट्स ऑल अबाउट आई नो व्हाट योर रिस्पॉन्स इज गोइंग टू बी। ट्रस्ट आ जाता है ना उसमें, आपको पता है कि दूसरा आपको समझेगा कि आपने जो गलती की, नेवर माइंड, ही विल एक्सेप्ट यू, आप सच बोलेंगे। देर इज नो रीजन, कोई झूठ नहीं बोलना चाहता क्योंकि खुद को बहुत गिल्टी लगता है उसके बाद।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, त्या कविता व चारळ यांच्या शो मध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या काही चारोळ्या सादर करतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू आवरून ये तुझं मन, तू आवरून ये तुझं मन, जगू दोघे काही क्षण, तू आवरून ये तुझं मन, जगू दोघे काही क्षण। आणि माझ्या पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की तू म्हणजे बेधुंद क्षण, तू म्हणजे बेधुंद क्षण, तू असल्यावर प्रसन्न मन। माझ्या पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की तू म्हणजे माझा श्वास, तू म्हणजे विश्वास, तू म्हणजे माझा श्वास, तू म्हणजे विश्वास, तू जगण्याची आस, तू म्हणजे माझा श्वास, तू म्हणजे विश्वास, तू जगण्याची आस, म्हणून तू अगदी खास, म्हणून तू अगदी खास। आणि दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की ती म्हणाली तू कोणाचा, ती म्हणाली तू कोणाचा, मी म्हटलं तुझ्या मनाचा, ती म्हणाली तू कोणाचा, मी म्हटलं तिच्या मनाचा। आणि पुढच्या चारोळीत असं लिहिलंय की तू म्हणजे गोंधळ निघाल का, तू म्हणजे शब्द न शब्द बोल का, तू म्हणजे गोंधळ निघाल का, तू म्हणजे शब्द न शब्द बोल का, तू म्हणजे सुखदाशी सर, तू म्हणजे खट्याळ निर्झर, तू म्हणजे सुखदाशी सर, तू म्हणजे खट्याळ निर्झर, तू म्हणजे खट्याळ निर्झर। आणि दुसऱ्या चारोळीत तू म्हणजे शब्द, मी म्हणजे मौन, तू म्हणजे शब्द, मी म्हणजे मौन, तुझा सहवास आहे बाकी सगळं गौण, तू म्हणजे शब्द, मी म्हणजे मौन, तुझा सहवास आहे बाकी सगळं गौण, बाकी सगळं गौण। आजच्या शो मधल्या पाऊस शीर्षकाखालील पुढच्या कवितेकडे वळूया, ज्यामध्ये मंगल बोराडे शेळके मॅडम यांनी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून लिहिले। मंगल बोराडे शेळके मॅडम लिहित आहेत तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून पाऊस शीर्षकाखाली की जगाचे जीवन शेतकऱ्याची आस। पाऊस शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की जगाचे जीवन शेतकऱ्याची आस, पशुपक्ष्यांचा घास तूच रे, जगाचे जीवन शेतकऱ्याची आस, पशुपक्ष्याचा घास तूच रे, निसर्गाचं सौंदर्य, धरतीचं औदार्य, रसिकाचे माधुर्य तूच रे। वाह, जगाचे जीवन शेतकऱ्याची आस, पशुपक्ष्याचा घास तूच रे, निसर्गाचं सौंदर्य, धरतीचं औदार्य, रसिकाचं माधुर्य तूच रे, प्रेमिकांचा आनंद, कवींचा छंद, मनाचा स्वानंद तूच रे। क्या बात आहे, प्रेमिकांचा आनंद, कवींचा छंद, मनाचा स्वानंद तूच रे, तू बरसल्यावर खूप खूप बरं वाटतंय, तू बरसल्यावर खूप खूप बरं वाटतंय, वर्षभराचा कोडं कसं पटकन सुटतंय, वर्षभराचा कोडं कसं पटकन सुटतंय, असा हा पाऊस जो जगाचं जीवन आहे, शेतकऱ्यांची आस आहे आणि पशुपक्ष्यांचा घास आहे, निसर्गाचं सौंदर्य, धरतीचं औदार्य आणि रसिकाचं माधुर्य, प्रेमिकांचा आनंद, कवींचा छंद आणि मनाचा स्वानंद, असा हा पाऊस ज्याच्या बरसण्यानं मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि खूप सारे प्रश्न जे आहेत ते सुटतात, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका कवितेमध्ये प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने लिहिलंय। प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावानं, बंधुभाव जपणं कठीण झालं या प्रत्येक मानवाला, बंधुभाव जपणं कठीण झालं या प्रत्येक मानवाला, पडलं त्याला उठवणं, पडलं त्याला उठवणं गरजेचं वाटेना भावाला, पडलं त्याला उठवणं गरजेचं वाटेना भावाला। अश्रूंचं मोल नाही जाणून एकाच रक्ताचे असे जरी, अश्रूंचं मोल

नाही जाणून एकाच रक्ताचे असे जरी बंधुभाव जाती विसरून भावालाच भाऊन विचारी, बंधुभाव जाती विसरून भावालाच भाऊन विचारी, भावालाच भाऊन विचारी। आणि खरंय की समाजातलं एक फिरादक असं वास्तव मॅडमनी मांडलेलं आहे की पैशासाठी, इस्टेटीसाठी, शेती, घर जागा, पैसा, सोनं नाणे या सर्वांसाठी भाऊभावाचा वैरी ठरतोय। एक भाऊ दुसऱ्या भावाचा वैरी होऊच कसा शकतो? आणि पैसा, प्रॉपर्टी ही प्राथमिकता नात्यांपेक्षा कशी मोठी असू शकते? कारण जेव्हा आपल्यावर एखादा दुःखाचा प्रसंग येतो, आपण आजारी पडतो, आपल्या मुलाबाळांना कुटुंबांना जेव्हा गरज पडते, तेव्हा आपण हाक कोणाला देणार जर का आपल्या नात्यामध्ये कटुता असेल? आणि त्या वेळेमध्ये जो आपल्यासाठी येईल, त्या वेळेमध्ये जो आपल्यासाठी करेल, असा हक्काचा तो भाऊच तर असतो, नाही का? कारण भाऊ आणि त्यांचं नातं हे खूप अनमोल असं असतं, त्या नात्याला जपलं पाहिजे, स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे। आणि जोपर्यंत स्वार्थ बाजूला ठेवला जात नाही, तोपर्यंत या नात्यामध्ये जी दरी आहे ती दरी कधीच कमी पडू शकत नाही, कमी होऊ शकत नाही। कारण भावाभावाचं नातं हे जर का टिकलं, दोघा भावांनी ठरवलं, तर ते यशाच्या अतिउच्च शिखरावर जाऊ शकतात। कारण एक गोष्ट, एक काम आणि एक व्यवहार हा एकट्याने करण्यापेक्षा दोघांनी केल्यानंतर तो अधिक सक्षम, अधिक प्रभावी होतो आणि प्रगती ही दोघांचीही होते। परंतु बऱ्याच वेळा व्यवहारामुळं असेल, कौटुंबिक कलहामुळं असेल, किंवा एकमेकांची ईर्ष्या, द्वेष, मत्सर यामुळे असेल, ते नातं जे आहे ते खराब होऊन जातं आणि आपण परक्यांचा आधार घेतो आणि रक्ताच्यांना सोडतो। परक्याचा आधार किती दिवस टिकणार? आणि परक्यांचा आधार हा खरंच निस्वार्थीपणे मिळेल? या जगामध्ये असे किती लोक आहेत की जे निस्वार्थीपणे तुमच्या मदतीला येऊ शकतील? परंतु या उलट जर आपण तुलना केली रक्ताच्या नात्यांची, तर रक्ताची नाती ही निश्चितपणे मदतीला येतात। कितीही कटुता असली तरी सगळे मतभेद विसरून निस्वार्थीपणे सर्वात पुढं आपल्यासाठी धावून येणारं नातं म्हणजे रक्ताचं नातं असतं, आणि त्यातल्या त्यात भावाभावाचं नातं असतं। त्यामुळं कधीही भावाला दुखवू नका। आपल्यावर अन्याय जरी थोड्याफार प्रमाणामध्ये झाला तरी सुद्धा तो सहन करा, मग तो प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये असेल, पैशाच्या बाबतीमध्ये असतील, किंवा काही बोलण्यातून कटुता निर्माण झालेली असेल। मी भाऊ या अनुषंगानं लिहिलंय, माझ्या भावासाठी मी चारोळी लिहिलेली होती की माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे, तो आहे म्हणून, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, तो आहे म्हणून आहे अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे। तर ही भावाच्या अनुषंगानं मी एक जी चारोळी आहे ती लिहिलेली होती। आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की भावाभावामधले जे संबंध आहेत ते भावाभावामधले संबंध खूप टिकले पाहिजेत, बंधुभाव जे आहे तो जपला पाहिजे, आणि सध्याच्या काळामध्ये बंधुभाव टिकवणं हे अवघड झालेलं आहे, भाऊ भावाला विचारत नाही। खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये माझी मिराई या शीर्षकाखाली कुमारी स्नेहा मिरा संतोष खोडके मॅडम यांनी कायगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले। कुमारी स्नेहा मिरा संतोष खोडके मॅडम लिहित आहेत कायगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। माझी मिराई, तुझा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया तू ग केलीस, तुझा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया तू ग केलीस, स्वतःचे डोळे त्रासून मला ही दुनिया तू ग दाखवलीस। वाह, स्वतःचे डोळे त्रासून मला ही दुनिया तू ग दाखवलीस। मिराई, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातच खरं लावण्य आहे, मिराई तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातच खरं लावण्य आहे, मिराई तुझ्या ममतेचं खरं कारुण्य आहे, मिराई तुझ्या ममतेचं खरं कारुण्य आहे, कारुण्य आहे। वाह।

तर स्वतःचा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया करणारी आणि ममतेचं कारुण्य दर्शवणारी मिराई मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मोगरा या शीर्षकाखाली सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिले. सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून मोगरा या शीर्षकाखाली की किती गोड रूप तुझे पांढरा रंग हा झकास, किती गोड रूप तुझे पांढरा रंग हा झकास, दरवळतो आसवंत सारा भरून उरतो तुझा सुवास. क्या बात आहे, दरवळतो आसमंत सारा भरून उरतो तुझा सुवास, नाव तुझे मोगरा प्रीत शिकविशी जगाला, नाव तुझे मोगरा प्रीत शिकविशी जगाला, घेता तुला ओंजळीत, घेता तुला ओंजळीत, हर्ष वाटे मना मनाला, हर्ष वाटे मना मनाला. आणि खरंय की मोगरा नाव जरी उच्चारलं तरी चेहऱ्यावर हसू फुलत. मोगरा ज्याचा गोड रंग आहे, जो दरवळतो तेव्हा सुगंध पसरवतो, जो दरवळतो जेव्हा तो दरवळतो तेव्हा तो प्रीत शिकवतो. मोगरा जो त्यानं तिला दिलेला असतो, मोगरा जो त्यानं तिला दिलेला आणि तिनं कुंतलामध्ये माळलेला असतो तो मोगऱ्याचा गजरा, नाही का. आणि मोगऱ्याच्या अनुषंगानं खूप सारं भरभरून असं लिहिलं गेलेलं आहे. आणि मी सुद्धा माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की इवलासा मोगरा घरभर पसरला, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून, मी घरातला काना कोपरा दरवळला, मी घरातला काना कोपरा दरवळला, रातराणीचा गंध सुद्धा गेला मनोमन हर्षून, रातराणीचा गंध सुद्धा गेला मनोमन हर्षून, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून. तर ही मोगऱ्याच्या अनुषंगानं माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की तिमराच्या गर्भातून पहाट डोकावत आहे तो चंद्रही गगनातून दुरूनच पाहत आहे, तो कूस बदलताच वाटे पसरल्या छटा सोनेरी. तिमिराच्या गर्भातून पहाट डोकावत आहे तो चंद्र ही गगनातून दुरूनच पाहत आहे, तू कुस बदलताच वाटे पसरल्या छटा सोनेरी. मधुर मिलनातील खुनात, मधुर मिलनातील खुनात मोगरा दरवळत आहे, मधुर मिलनातील खुनात मोगरा दरवळत आहे. तर ही मोगरा या मोगऱ्याच्या अनुषंगानं माझ्या काही रचना होत्या. सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून पाठवलेली मोगऱ्याच्या अनुषंगाने, मोगऱ्याच्या रूपाबद्दल आणि मोगऱ्याच्या सुगंधाच्या अनुषंगाने आपल्या या शोमध्ये दरवळ पसरवणारी अप्रतिम अशी ही रचना होती. आणि यासोबतच पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ स्वाती शशिकांत यादव मॅडम भाग्यवान या नावाने लिहितात, दुघी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून. सौ स्वाती शशिकांत यादव मॅडम यांनी भाग्यवान नावाने मुक्काम पोस्ट दुघी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिले की माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतः झाडे तोडून सावली शोधतोय उन्हात. क्या बात आहे, माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतः झाडे तोडून सावली शोधतोय उन्हात. टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगले ही नष्ट केली काही क्षणात, टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगले ही नष्ट केली काही क्षणात. आणि मॅडमनी शेवटी असं लिहिलंय की मनुष्य जगाला ओरडून सांगतोय, मनुष्य जगाला ओरडून सांगतोय जंगलचा राजा राहत नाही वनात, जंगलचा राजा राहत नाही वनात. हे सांगतोय कोण, तर मनुष्य सांगतोय ज्याने स्वतःच जंगल नष्ट केली, ज्याने स्वतःच कॉन्क्रीटचे टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगल नष्ट केली आणि स्वतःच्या निवाऱ्यासाठी माणूस हा नको तो विचार करतोय, तो झाड तोडतोय आणि उन्हात सावली शोधतोय, अगदी गाडी लावायला सुद्धा सावली नसते इतकी झाड तोडण्यात आलेली आहेत. एक सामाजिक संदेश देणारी, समाजातल्या विराधक अशा वास्तवावर प्रकाश टाकणारी खूप अप्रतिम सामाजिक संदेश असलेली मॅडमची ही रचना होती. पुढच्या एका कवितेमध्ये ग्रामीण कवी या नावाने जयेश अजित उगले सरांनी, जयेश अजित उगले सरांनी दिंडोरी जिल्हा नाशिक येथून लिहिले
जर लिहितायत पुन्हा येण्यासाठी या शीर्षकाखाली की आज निरोप देत तुम्हाला देताना पाणावले डोळे आम्हा सर्वांचे. आज निरोप तुम्हाला देताना पाणावले डोळे आम्हा सर्वांचे. आता गजमजणार नाही वर्ग आणि चिवचिवणार नाही पाखर. आता गजबजणार नाही वर्ग आणि चिवचिवणार नाही पाखर. पण येईल आठवण तुमची शाळेची. पण येईल आठवण तुमची शाळेची. तरी देत आहोत निरोप तुम्हाला जड अंतकरणानं. आज निरोप देताना तुम्हाला देताना पाणावले डोळे आम्हा सर्वांचे. आता गजबजणार नाही वर्ग आणि चिवचिवणार नाही पाखर. पण येईल आठवण तुमची शाळेची. तरी देत आहोत निरोप तुम्हाला जड अंतकरणानं. पुन्हा हे मंदिर गजबजण्यासाठी. पुन्हा हे मंदिर गजबजण्यासाठी. पुन्हा येण्यासाठी या शीर्षकाखाली. आणि खरंच की ज्याच्यासोबत आपण दररोज असतो, ज्याच्यासोबत आपण आयुष्यातला बराचसा वेळ घालवतो, ज्याच्यासोबत आपण शिकतो, ज्यांच्याकडून आपण अनुभव घेतो, ज्यांच्याकडून आपण अभ्यासाचे धडे गिरवतो. आणि एक वेळ अशी येते की निरोप घेण्याची वेळ येते. आणि निरोप घेण्याची वेळ आल्यानंतर अंतःकरण हे जड होते, डोळे टपटपतात, परंतु ते सत्य असतं जे स्वीकारावं लागतं आणि निरोप द्यावा लागतो. खूप गहिरा असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा ब्रेकनंतर.

0: नमस्कार, मैं हूं पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आणि श्रोते हो, आपण आपल्या या शो मध्ये आपल्या जगभरातल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर कविता सादर करत असतो, चारोळ्या सादर करीत असतो। रविवारी, प्रत्येक रविवारी दुपारी 2 वाजता आपला हा शो असतो, ज्यामध्ये आपण या रचना सादर करत असतो। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की माझ्या प्रेमाचा गुलाबी रंग तुझ्या गोऱ्या गोबऱ्या गालावर खुललाय। माझ्या प्रेमाचा गुलाबी रंग तुझ्या गोऱ्या गोबऱ्या गालावर खुललाय। मी ती एवढी सुंदर का दिसते, मी ती एवढी सुंदर का दिसते असा प्रश्न गालावरच्या तिळाला पडलाय। मी ती एवढी सुंदर का दिसते असा प्रश्न तिच्या गालावरच्या तिळाला पडलाय। तर ही माझी एक चारोळी होती। माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते, मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते, तर ती म्हणाली की मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते, तर ती म्हणाली की तुझं प्रतिबिंब डोळ्यात हसते, तुझं प्रतिबिंब डोळ्यात हसते। तर ह्या माझ्या काही चारोळ्या होत्या श्रोते हो। आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या 2 चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये रामचंद्र किल्लेदार सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलंय। रामचंद्र किल्लेदार सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून। पहिल्या चारोळीमध्ये की का काढता असे उद्गार, करता कोणाच्या पित्रांचा उद्धार। का काढता असे उद्गार, करता कोणाच्या पित्रांचा उद्धार। संयमाने वागा कधीतरी, तुम्ही माणूस आहे यार। संयमाने वागा कधीतरी, तुम्ही माणूस आहे यार। आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की अगदी पूर्वजांचा सुद्धा उद्धार केला जातो बोलता बोलता, भांडणामध्ये, द्वेषापोटी। तर सरांनी त्यांना एक सल्ला दिलेला आहे की जरा संयमाने वागा आणि तुम्ही माणूस आहात, माणसासारखं वागा। तर खूप सुंदर संदेश होता या चारोळीमध्ये। दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की रोज रोजची दगदग, रोज रोजचा तो व्याप। रोज रोजची दगदग, रोज रोजचा तो व्याप, कंटाळून कसे काय चालणार, कंटाळून कसे काय चालणार। हीच तर आहे जीवनाची चाल, हीच तर आहे जीवनाची चाल। आणि खरंय की रोजच्या दगदगीनं, रोजच्या व्यापानं माणूस थकतो, त्रासतो, परंतु कंटाळता येत नाही, थकता येत

शब्दबद्ध केलेला आहे. पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये रंजना रघुनाथ भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. रंजना रघुनाथ भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की प्रेमाची आस आज वेधले निराशा बाई, प्रेमाची आस आज वेधले निराशा बाई, आधुनिक पोर आज जीव संपवतो घाई घाई, आधुनिक पोर आज जीव संपवतो घाई घाई, असला जरी तो ठाम हरतो प्रेमाच्या पायी, असला जरी तो ठाम हरतो प्रेमाच्या पायी, उतावीळ होतो जणू नाही स्मरत आई बापाची पुण्याई, नाही स्मरत आई बापाची पुण्याई. आणि खरंय की प्रेम हे जेवढं सुंदर आहे तेवढंच जीवघेणास आहे, प्रेम हे जेवढं आनंददायी आहे तेवढंच दुःखदायी सुद्धा आहे. आणि आजकालची मुलं ही या प्रेमापोटी नैराश्येने स्वतःचं जीवन संपवत आहेत, आणि ती कृत्य करत असताना त्यांना स्वतःच्या आईवडिलांचा सुद्धा विचार येत नाही. तो ठाम असतो पण प्रेमामध्ये हरतो, कारण तिथं मन गुंतलेलं असतं. त्यामुळे कोणालाही दुखावताना, कोणालाही बोलताना खूप विचार करून बोला. आपण सहज बोललेल्या गोष्टी कोणाच्या तरी मनावर खोलवर घाव करू शकतात. आपण सहजपणे बोललेल्या गोष्टीने कोणीतरी कायमचा उद्ध्वस्त होऊ शकतो. आपण सहज बोललेल्या गोष्टीमुळे एखाद्याच्या मनाला एवढी मोठी जखम होऊ शकते जी त्याच्या आयुष्यामध्ये कधीच भरून सुद्धा येऊ शकत नाही. आणि विशेषतः जे हळवी माणसं असतात तर त्यांच्या तर ते खूप जिव्हारी लागतं आणि ते टोकाचं पाऊल सुद्धा उचलतात, कारण तिथं प्रेम असतं. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीवर जीवापाड असं प्रेम केलेलं असतं, आणि ज्याच्यावर प्रेम केलं त्याच व्यक्तीने जर का घाव दिले, त्याच व्यक्तीने जर का अपराधीपणाची भावना दिली, त्याच व्यक्तीने जर का अत्यंत खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं, तर मात्र माणूस हा आतून तुटतो, माणूस हा आतून उद्ध्वस्त होतो आणि नैराश्यमध्ये जातो. त्यामुळे बोलताना संयम पाळला पाहिजे, आणि ज्याला बोललं त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्याने बोलला तो त्याचा प्रश्न होता. आपण त्याला मनावर किती घ्यायचं, आपण त्याचा विचार किती करायचा, आणि त्या गोष्टीसाठी आपण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं जीवन या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण दुःखामध्ये जायचं का? इतरही आपल्याला लोक आहेत, आपण त्यांच्यासाठी जगलं पाहिजे, आपण त्यातून सावरलं पाहिजे, आपण त्यातून सावरत सावरत पुढे गेलं पाहिजे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता, संघर्ष या शीर्षकाखाली. पुढच्या रचनेकडे आपण वळूया. हर्षा भोरे मॅडम यांनी भंडारा येथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे संघर्ष या शीर्षकाखाली, की स्वप्न साकार करण्या करा लागतो संघर्ष, स्वप्न साकार करण्या करा लागतो संघर्ष, उगवते त्यातूनच नवी पहाट उत्कर्ष. वाह, उगवते त्यातूनच नवी पहाट उत्कर्ष, संघर्षातून घ्यावेत अनुभव जीवनाचे, संघर्षातून घ्यावेत अनुभव जीवनाचे, एकमेव साधन ते पर्व नवे बघण्याचे, एकमेव साधन ते पर्व नवे बघण्याचे, पर्व नवे बघण्याचे. आणि खरंय की स्वप्ने साकार करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपल्याला जे आपल्या अवतीभोवती मोठी माणसं दिसतात वयाने, पदाने, पैशाने, प्रतिष्ठेने आणि समृद्ध झालेली, त्या माणसांनी संघर्ष केलेला आहे. आपल्याला त्यांचं यश दिसतं पण त्यांच्या जागलेल्या रात्री आपल्याला माहीत नसतात, त्यांनी काढलेले दिवस आपल्याला माहीत नसतात, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती संघर्ष केलेला आहे ही गोष्ट बऱ्याच वेळा जगासमोर येत नाही. दिसतं ते यश, दिसतं तो पैसा आणि दिसतं ते साम्राज्य, परंतु संघर्षाशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही, संघर्षाशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत. हा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेमध्ये प्रमोद शंकरराव हमंद सरांनी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून लिहिले. प्रमोद शंकरराव हमंद सर लिहित आहेत मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून, की आयुष्याचे पान उघडत एक एक पाऊल पुढे टाकणे, आयुष्याचे पान उघडत एक एक पाऊल पुढे टाकणे, दुःखाने रडविले जरी वाटेत हसत पुन्हा जीवनाचे ध्येय गाठणे. क्या बात आहे, दुःखाने रडविले जरी वाटेत हसत हसत हसत पुन्हा जीवनाचे ध्येय गाठणे,

0: आपलं नाही तेच हरवेल, जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो, जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो। आजच्या सुखाला हरवणी उद्याच्या दुःख उद्याच्या सुखाला शोधतो, आजच्या सुखाला हरवणी उद्याच्या सुखाला शोधतो, जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो। आजच्या सुखाला हरवणी उद्याच्या सुखाला शोधतो, उद्याच्या सुखाला शोधतो। तर जीवन जगण्याचा एक साधा सोपा मार्ग सरांच्या या अप्रतिम अशा कवितेमध्ये होता की आयुष्याचं पान उघडत आपण एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे, आणि दुःखाने रडवलं तरी आपण हसत जीवनाचं ध्येय गाठलं पाहिजे, नाही का? आणि बऱ्याच वेळा जसं सरांनी म्हटलंय की जे आपलं नाही तेच हरवेल या काळजीत माणूस जगतो, कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जो मैंने पाया वो रब की मेहरबानी आहे और जो मैंने खोया वो मेरी नादानी आहे, म्हणजे जेवढं आपल्या पाशी आहे तेवढंच आपलं आहे, आणि जे आपल्या पाशी नाही किंवा जे अजून मिळालेलं नाही ते आपलं नाही असं समजून जर जीवन जगलं तर मला असं वाटतं की आपलं जीवन हे आनंदी होईल। जसं सरांनी म्हटलेलं आहे की जे आपलं नाही नसलेल्या गोष्टी हरवतील या भीतीने आपण आपलं जीवनच दुःखमय करून टाकतो, जे अजून मिळायचं आहे किंवा जे आपलं नव्हतं आपण त्याच्या अति अपेक्षा केलेल्या होत्या, आपल्याला माहीत आहे की ते आपलं नव्हतं पण ते मिळालं नाही याचं दुःख जास्त आहे। प्रयत्न आपल्या हातामध्ये आहे, प्रामाणिकपणा आपल्या हातामध्ये आहे आणि कष्ट करण्याची जिद्द आपल्या हातामध्ये आहे, आपण तेवढंच केलं पाहिजे। आपण अति कोणतीही गोष्ट मिळवण्याच्या नादामध्ये आपण सुखाला हरवून बसतो, असे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि याबरोबरच पापण्या या शीर्षकाखालील पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया। नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिले पापण्या या शीर्षकाखाली की पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव। क्या बात आहे, पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव। पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव। हलकेच मिटता पापण्या जग सारे विसरून जाई, हलकेच मिटता पापण्या जग सारे विसरून जाई, उघडता पुन्हा हळुवार, उघडता पुन्हा हळुवार, नवे सूर जुळून येई, नवे सूर जुळून येई। पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव। वाह, तर पापण्या आणि पापण्या आडचं स्वप्नांचं गाव, जिथं त्या डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबलेला भावनांचा ठाव मॅडमने शब्दबद्ध केलेला। आणि पापण्या आड खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या कधी ओघळतात तर त्या कधी पापणी आड लपून राहतात। त्यामुळं हलकेच जेव्हा पापण्या आपण मिटतो तेव्हा सारं जग विसरून जातो, आणि पापणी पुन्हा जेव्हा उघडली जाते तेव्हा आपल्याला नवं जग दिसतं, नवे सूर जुळून येतात। खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम लिहित आहेत सातारा येथून। सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम यांनी सातारा येथून लिहिले की आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं, आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं, त्याशिवाय स्वर्गसुखही तिला फिकं वाटतं, त्याशिवाय स्वर्गसुखही तिला फिकं वाटतं। आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं, आणि खरंय ही लेकरू हसलं तर आईला सुख वाटतं। आई ती आईच असते, ती प्राण्यांमधली आई असो, मानवांमधली असो किंवा पशुपक्ष्यांमधली असो। खूप वेळा आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहतो की एक आई आपल्या लेकरासाठी कोणत्याही टोकाचा संघर्ष करते आणि त्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू जे आहे ते तिला अनमोल वाटतं। खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये अगदी बोलके भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती। पुढच्या एका कवितेमध्ये श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले। श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून दीपस्तंभ या शीर्षकाखाली की पुरातन मंदिराचा सौंदर्यात्मक वारसा, दगडात रचलेला कोरीव कलेचा ठसा। वाह, पुरातन मंदिराचा सौंदर्यात्मक वारसा, दगडात रचलेला कोरीव कलेचा ठसा। अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई, अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई, याची देही याची डोळा दिव्य दर्शनाची घाई, याची देही याची डोळा, दिव्य दर्शनाची घाई, दिव्य दर्शनाची घाई, असा हा दीपस्तंभ. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पुरातन मंदिरं आजही आहेत, त्याचा सौंदर्यात्मक वारसा आहे, त्याला खूप मोठा इतिहास आहे, आणि त्याच्या प्रत्येक दगडामध्ये कोरीव जी आहे कला, त्याचे ठसे जे आहेत ते आपल्याला उमटलेले दिसतात. आपण बऱ्याच वेळा अशा पुरातन ठिकाणी जातो, गड किल्ले असतील, मंदिरं असतील, तर त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण घाण केली नाही पाहिजे, त्या ठिकाणी निसर्ग जो तिथला आहे तर त्याचं संवर्धन केलं पाहिजे. सरांनी या दीपस्तंभ शीर्षकाखालील रचनेमध्ये खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत की अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई, याची देही याची डोळा, दिव्य दर्शनाची घाई, दिव्य दर्शनाची घाई. आणि खराय श्रोते हो की दिव्य दर्शनाची घाई त्या मंदिरांना पुरातन वास्तूंना पाहिल्यानंतर आपल्याला लागते. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? खूप सुंदर सुंदर रचना होत्या. आज आपल्या सर्वांच्या रचना थोड्याशा कमी होत्या म्हणून मला माझ्या रचनाचा आदर करण्याची संधी मिळाली जी तुमच्यामुळे मिळाली, त्यामुळे मी माझ्याही काही रचना सादर केल्या. आणि श्रोते हो, बघता बघता आपल्या शोची वेळ संपलेली आहे, घड्याळ मला खुणावत आहे, त्यामुळे खरंच चढ अंतकरणानं मला आजच्या शोपुरता तुमचा निरोप घ्यावा लागणार आहे. कारण मी चढ अंतकरणानं यासाठी म्हटलं की येणारे 2 रविवार आपला शो होणार नाही. मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं, काश्मीर टूरवर असल्यामुळं आपले 2 रविवारचे शो जे आहेत ते होणार नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि श्रोते हो, भेटूया पुन्हा रविवारी, 2 रविवारनंतर, रविवारी दुपारी ठीक 2 वाजता. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लो.
1: आकाश पर दमकते हुए उस प्रकाश पुंज में भी ईश्वर का अंश है, और धरती की धूल के कणकण में भी वही समाया है. सच तो ये है कि हम प्राणियों को भी बस उसी शक्ति का साया है.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो आणि अलककार मित्रांनो, तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 10 मे 2026 आणि प्रयोग क्रमांक अलकची झलक 202 202। वा अलक प्रेमी रसिक श्रोते हो, खरच द्विशतकी मजल मारल्यानंतर तुमचं मला अधिक कौतुक वाटायला लागलं आहे, कारण तुमचा पाठिंबा हेच माझं खऱ्या अर्थाने श्रद्धास्थान आहे, पाठबळ आहे, प्रेरणास्थान आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं विपुल अमाप असे प्रेम आहे। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आरजे जगदीश कौतुकाची ही पाठीवरची थाप ऐकून आणि ती घेऊन वळतोय 10 मे 2026 च्या पहिल्याच अलककडे, आणि जी अलक आपल्याला पाठवली आहे खास आपल्यासाठी लिहिली असं आपण म्हणूया, आणि ती अलक आपल्यापर्यंत पाठवतायत पोचवतायत त्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच। नियमितपणे अलक पाठवणाऱ्या जरासा अर्थ चुकला तर सर मला हा अर्थ अभिप्रेत होता, तुम्ही अर्थ हा मांडलात असं म्हणून तरीही 1000 पर्यंत अलक मला लिहायच्यात असं निक्षून सांगत ज्या अलक आपल्यापर्यंत सुरुवातीपासून पाठवतात त्या वर्षाश्री या टोपण नावाने लिहिणाऱ्या नागपूर येथील अलककार सौ वर्षा श्रीकांत गंपावर। आज बाहेर गेली तेव्हा तिने रस्त्यावर आपल्या तरुण मुलीला एका मुलासोबत गाडीवर जाताना पाहिले, तिला धक्का बसला आणि ती भूतकाळात गेली। अलककर वर्षा, ती भूतकाळात गेली म्हणजे तिला तिचा भूतकाळ आठवला असं म्हणायचं की ती भूतकाळात गेली याचा अर्थ तिला तिच्या आईने पाहिलं होतं किंवा तिला तिच्या वडिलांनी पाहिलं होतं किंवा नातेवाईकाने पाहिलं होतं किंवा अन्य कुणीतरी पाहिलं होतं असं म्हणायचं, किंवा ज्याच्या बरोबर ती म्हणजे तिची आई फिरत होती त्याने दगा दिला होता, धोका दिला होता, आता त्या ठिकाणी आपली मुलगी सुद्धा वेगळ्याच वळणावर चालले वाटेवर चालले असं म्हणायचं। नेमकं काय म्हणायचं, खरंच तुमची अलग एका वेगळ्या विषयाला वाचा फोडते, एकळ्या वेगळ्या वळणावर जाते, म्हणून तुमची अलग ही अनपेक्षित कलाटणे देणारी असते। खूपच छान, चला तर ऐकूया हृदय जॉकी या टोपण नावाने लिहिणारे अलककार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले ताता दादासाहेब छंदोगामत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे लिहितात, तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे तिला शेवटच्या बाकावर बसवलं जायचं। आज वर्गमैत्रिणींची सखी डेंटल स्पेशलिस्ट असून तिनं बनवलेली टूथपेस्ट सगळे आवर्जून वापरतात। वा अलककार अमरदीप मानाचा मानाचा मानाचा प्रचंड मानाचा मुजरा, आपल्या दोषाला ओळखून दोषाचं रूपांतर गुणामध्ये करायचं, आपल्या दोषाकडे कानाडोळा न करता आपल्यातलं वैगुण्य हुडकायचं आणि त्याच्यावर मात करायची आणि इतक्या इतक्या भव्य दिव्य शिखरावर जाऊन पोचायचं की जिथे बाकीच्यांना बघितल्यानंतर म्हणजे बाकीच्यांना आपल्याला बघितल्यानंतर हेवा वाटायला पाहिजे। खरंच अलककार मला आवडली, आत्तापर्यंतच्या अलकमध्ये मला असं वाटतं ही सगळ्यात जबरदस्त अलक आहे। ऐकूया पुढची अलक, ठाणे वेस्ट येथून SK या टोपण नावाने अलककार संगीता दिगंबर कासले लिहितात, तो रोज तिच्यासाठी कविता लिहायचा, तिच्या नावाने प्रत्येक पानं भरायचा। एक दिवस तिने विचारलं, मी कोण तुझ्यासाठी? त्याने शांतपणे डायरी तिच्या हातात दिली आणि कळलं त्या सगळ्या कवितांमध्ये ती कधीच नव्हती। ओहो अलककार संगीता, अनपेक्षित धक्का दिलात तुम्ही, म्हणजे तिला वाटत होतं की हा काय लिहितो आणि त्याला माहित होत तो काय लिहितोय, आणि तिला अपेक्षा होती की तो माझ्याबद्दल लिहितोय, रोज कविता लिहायचा आहे, तिच्या नावाने प्रत्येक पान भरायचं आहे. पण ती नसायची, अर्थात ती नसायची तरी तीच त्याची प्रेरणा होती हे मात्र 100% आपण म्हणू शकतो. आणखीन काहीतरी अर्थ तुम्हाला गवसला असेल, तुम्ही मांडणार होता असाल तर मला सांगा. पण मला एक गोष्ट आवडली, खुलासा, सहज केलेला खुलासा आणि अबोलपणे मूकपणे दिलेली कबुली. वा, खूपच छान. अलंकार सौ विद्या चव्हाण माने सोलापूर येथून लिहितात. ती दररोज उगवत्या सूर्याला एक पत्र सोपवत असे. सागराच्या लाटात ती पत्र विरघळायची. तो दूरदेशी जहाजावरून तिच्याच आठवणीत दररोज ओल्या कागदांची वही भरायचा. एक दिवस लाटांनी तिला एक उत्तर आणलं. अलंकार विद्या, इथे मात्र विद्या नेमकी काय द्यायची आहे, म्हणजे ज्ञान नेमकं काय द्यायचं आहे, ते टिंबटिंब मध्ये आलं. एक दिवस लाटांनी तिला एक उत्तर आणलं. अर्थातच ते उत्तर तो आला नाहीये याचा अर्थ त्याच्या मृत्यूबद्दल असावं, त्याच्या अपघाताबद्दल असावं, किंवा त्याने घेतलेल्या फारकतीबद्दल असावं, विरहाबद्दल असावं, वियोगाबद्दल असावं, किंवा मला तर वाटतं अतूट प्रेमाची साक्ष पटवणार असावं. पण मला तुमची भाषा आणि तुमचं कल्पना कौशल्य प्रचंड आवडलं. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. वळूया, ऐकूया पुढची अलग. अलंकार चेतन सुरेश सकपाळ विरार पूर्व येथून लिहितात. आज नेहमीप्रमाणे त्याला रुग्णालयात भेटायला आली होती. त्याच्या या कठीण काळात देखील तिने त्यांच्या प्रेमावरचा विश्वास डगमगू दिला नव्हता. त्याचा हात हातात घेऊन बसली असताना तिच्या अश्रूंचे थेंब त्याच्या हातावर पडले आणि कित्येक महिन्यांपासून सैल असलेली त्याच्या हाताची पकड आज तिला घट्ट जाणवली. वा, अलंकार चेतन, आठवतं का तुम्हाला गेल्या आठवड्यात तुम्ही अलग पाठवली नाहीत, मी तुम्हाला आठवण केली. तुम्ही म्हणालात मी अलिबागला आहे बहिणीच्या लग्नासाठी, कुठल्या तरी लग्नासाठी. मी म्हटलं पुढच्याला पाठवा. आज मात्र तुम्ही न चुकता पाठवलीत. अलंकार चेतन, तुमची अलग म्हणजे चैतन्य असतं, तुमच्या अलगमध्ये ऊर्जा असते, उत्तेजन असतं, तुमच्या अलगमध्ये माधुर्य असतं. माधुर्य अशा प्रकारचं म्हणतोय मी की लाघवीपणा असतो, पण कुठेतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असतो आणि नात्यातला खोलपणा असतो. फोलपणा तुम्हाला नात्यातल्या आवडत नाही हे तुमच्या प्रत्येक अलगमध्ये दिसतं अप्रतिम. आता आरजे जगदीश घेणार आहे. अलक पंडित, अलक गुरु, अलक महागुरु, अलकचे मार्गदर्शक, अलककार मनादे होरा पंडित मयुरी देशपांडे पिंपरी चिंचवड येथून लिहितात. त्या चिमुकलीचा गालगुच्छा घेत त्याने तुमची मुलगी गोड आहे असे म्हटले. आईच्या काळजात मात्र धस्त झाले अलंकार मयुरेश, कारण आईला तो स्पर्श ठाऊक आहे. आईला त्या पुरुषी वासनांद स्पर्शाची जाणीव आहे. गालगुच्छा बऱ्याच जणांनी आईचाही घेतला असेल आणि त्यातला नकोसा स्पर्श स्त्रियांना असलेल्या सहाव्या सिक्स्थ सेन्समुळे त्यावेळेला तिला जाणवलं असेल, स्पर्श संवेदना कळली असेल. आणि आज आपल्या मुलीकडे सुद्धा कोणतरी एक पुरुष त्याच नजरेने बघतोय. तोच किळसवाणा स्पर्श, घाणेरडा स्पर्श, नकोसा स्पर्श तिला करतोय याची तिला नक्कीच उबग आली असेल. अलंकार मयुरेश, जे घडतं ते तुम्ही ऐकता, वाचता, निरीक्षण करता आणि मग इतरांना उत्तम मार्गदर्शन करून उत्तम अलंकार कसे निर्माण होतील याची एक प्रकारची फॅक्टरी, कारखाना तुम्ही चालवता. आणि प्रथम अलंकार राजेंद्र वैनशंपायन यांना शिष्यत्व तुम्ही त्यांच्याकडून घेतलंय त्याची अगदी गुरुदक्षिणा सव्याज परत देताय. खरंच तुमचं प्रचंड कौतुक नुकत्याच घडलेल्या किळसवाण्या प्रकारावर बेतलेली, पण मला खात्री आहे तुम्हाला आधीपासून अशा प्रकारच्या काही गोष्टी सुचत असतील आणि त्याचाच परिपाक म्हणजे ही अलक आहे. काय बोलू, मला जास्त सुचत नाही आहे. मी वळतो, म्हणजे आरजे जगदीश वळतोय पुढच्या अलककडे. धानोरी पुणे 15 येथून अलंकार श्रावणी संदीप गुंड लिहितात. आज आजोबांचा वाढदिवस होता, त्यांना गाणी ऐकायची आवड होती, पण त्यांचा रेडिओ खरखरत होता, त्यांना गाणी ऐकता येईनात. मग आजीने त्यांच्यासाठी एक सुंदर गाणं गायलं आजी पण खूप दिवस आजारी होती. आजोबांना त्यांच्या वाढदिवसाची भेट मिळाली. हो हो हो, अलकर श्रावणी आजी आजोबा दोघाही चिमुकल्यांना वाढदिवसानिमित्त गायलेल्या गाण्यानिमित्त मानाचा मानाचा मुजरा. रेडिओ ऐकायची आवड असलेल्या आजोबांनी ती आवड आजीमध्ये जणू काही प्रतिबिंबित प्रतिध्वनित केली, रूपांतरित केली आणि आजारी असलेली आजी आज त्यांच्यासाठी गायली. हे प्रेम जे आहे, हे सख्य जे आहे, हे ममत्व जे आहे आणि नातं जे आहे ते अप्रतिम आहे, अत्यंत सुंदर आहे. ऐकूया पुढची अलक. अलककार अरुणा गर्जे सांगली येथून लिहितात एक नजर. एखाद्या गुन्हेगारी घटनेत मोठ्या व्यक्तींची नावे यायला लागली की फाईल जड होत जातात आणि न्याय हलका होत जातो. हे एक न्यायाधीश म्हणून तो चांगलाच जाणून होता. त्यामुळेच कुणावर अन्याय होणार नाही याची तो नेहमी काळजी घ्यायचा. कारण कधी काळी याच न्यायासाठी असुसलेली एक नजर त्याला नेहमीच अस्वस्थ करायची. अलककार अरुणा खरंच बऱ्याच वेळा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना न्याय मिळायचाच राहून जातो. तो न्याय योग्य वेळ मिळाला पाहिजे अशा प्रकारची अलक तुम्ही व्यक्त केलीत, अशा प्रकारची गोष्ट तुम्ही सांगितलीत. खरं म्हणजे न्यायव्यवस्था ढवळून निघेल अशी गोष्ट आहे. न्यायव्यवस्था पुन्हा विचार करेल. न्याय देवता खरंच आंधळी आहे का? तिच्या डोळ्यावर पट्टी का बांधले? कारण कोण समोर आहे हे कळू नये यासाठी. पण तिचेच तिचाच व्यवहार करणारे न्यायाधीश वकील हे मात्र डोळस आहेत. न्यायदेवता न्यायदेवतेकडून दिला जाणारा न्याय डोळस व्यक्तीच देते आणि असं काही होऊ नये म्हणून त्या एका न्यायाधीश काम करतायत. मला वाटतं या न्यायाधीश महोदयांना मानाचा मानाचा मुजरा. आणि असे न्यायाधीश महोदय असतील तर नक्कीच न्याय प्रक्रियेत कधीच विलंब होणार नाही आणि दामिनी मधला सनी देवल तारीख पे तारीख म्हणणारा आपल्याला कधीच आठवणार नाही. वर या पुढच्या अलककडे. म्हापसा गोवा येथून अलकका डॉक्टर आरती दिनकर लिहितात. आज कृष्ण जन्माष्टमी, तिनं पूजा केली, नैवेद्य ठेवला, 2 मिनिटं डोळे मिटून कृष्णाची आराधना केली. डोळे उघडून बघते तर ताटातील नैवेद्य संपला होता. कोपऱ्यात नातू दोन्ही हात कमरेवर ठेवून मिश्किल हसत उभा होता. वा वा अलकार आरती, मला तुमची आरती उतारावीशी वाटते. कारण तुम्ही थेट संत शिरोमणी नामदेवांच्या विठुरायाला नैवेद्य भरवण्याच्या उपक्रमामध्ये मला सामील करून घेतलं. मलाच नव्हे तर सगळ्या अलकार मित्रांना त्याच्यामध्ये गोवलत, गुंतवलत, गुंगवलत. आणि विठुरायाच नव्हे तर कुठलाही परमेश्वर नैवेद्य खातो, अर्थात तो कोणत्या रूपाने येईल ते मात्र आपण सांगू शकत नाही. आणि प्रत्येक रूपाला आपण देवत्व दिलं पाहिजे. खास करून छोट्या मुलांमध्ये आपण परमेश्वरच शोधला पाहिजे. अप्रतिम अलक, सुंदर अलक. वळी या पुढच्या अलककडे. मुंबई येथून अलककार शीतला देवी सुनील कुळकर्णी लिहितात. तुझी आधीची बायको किती सुंदर होती, तिला घटस्फोट देऊन सुमार रूपाच्या मुलीशी लग्न केलं. त्याच्या मित्राने त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, मुकुट रत्न जरी असला तरी तो घातल्यावर डोक्याला त्रास होत असेल, त्यापेक्षा कमी आकर्षक पण डोक्याला आराम देणारा मुकुट घालणे कुणीही पसंद करेल ना. अलकर शीतला देवी, मला पटलं त्याचं म्हणणं. फक्त वेळ टळल्यानंतर पश्चाताप होण्यात, वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप होण्यात काय अर्थ आहे? तुम्ही त्या स्त्रीचं आणि त्या स्त्रीने तुमचं दोघांचंही वाटोळच केलं की मग अशा वेळेला रत्न जुडी जडीत मुकुट खुपला काय, रुतला काय, पदरी पडलं, पवित्र झालं, गंगेत घोडण आलं, ऍडजस्टमेंट का नाही केली असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऐकूया पुढची अलक. नाशिकेतून अलककार अपर्णा परदेशी लिहितात. आई आपण मामाच्या घरी का नाही जात ग, तो तर जवळच राहतो ना. तिच्या मुलीने विचारल्यावर ती डोळ्यातले पाणी टिपत म्हणाली, बेटा बेटा तुझा मामा शरीराने जवळ असला तरी मनाने केव्हाच दूर गेलाय, एका जमिनीच्या तुकड्यापायी. अलककार अपर्णा, खरंच संपदा नसावीच धनसंपदा, जागा जमीन जुमला गरजेपुरता ज्याच्या त्याच्या आवश्यकतेपुरता पाहिजे तर मला वाटतं नाती सक्षम होतील. आणि जी नाती या संपत्तीमुळे विभागली जातात त्या नात्यांना तिलांजली दिलेलीच बरी. कारण ती वरपांगी असतात, ती वरवरची असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खोली नसते, त्या नात्याला कोणत्याही प्रकारचं वळण नसतं, ते नातं फक्त पैशाकडे वळतं, संपत्तीकडे वळतं. कुठेही जाऊ नका, मी परत येतो अगदी थोड्याच वेळात. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: 24 घंटे का व्रत रखें, चाहे कुछ भी हो जाए, चाहे सामने वाले का व्यवहार कैसा भी हो, मेरा मन, वाणी और व्यवहार शांत और प्रेम से भरपूर। सिर्फ 24 घंटे का व्रत रखें तो भी हमने सृष्टि की कितनी सेवा की, और जो चीज हम एक दिन कर सकते हैं हम उसको हर रोज कर सकते हैं, क्योंकि वो हमारे पास पावर है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 10 मे 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 202 म्हणजेच 202। वा, अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आकडा ऐकवायलाच किती आनंद होतोय, काय सांगू तुम्हाला। मी समाधानाचा सुस्कारा सोडत असतो आणि तो केवळ आणि केवळ तुमच्यामुळे, बरं का माझ्या प्रिय, अतिप्रिय, अलकप्रिय, अलककार मित्रांनो। खरंच तुम्ही नियमितपणे हा विश्वास दाखवलात म्हणून आरजी जगदीश 200 पर्यंतचा हा टप्पा पार पाडू शकला। अर्थात प्रयोग क्रमांक 202 मध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक छान अलग तुम्ही ऐकल्यात, आणि त्या सगळ्याच अलग दमदार होत्या। प्रत्येक अलग मध्ये एक वेगळ्या प्रकारचा अर्थ होता, वेगळ्या प्रकारचा सुगंध दडला होता, आणि तो दरवळण्याचा प्रयत्न प्रत्येक अलग करत होती शब्दातून। फक्त मी तो भ्रमराची भूमिका घेऊन तुमच्यापर्यंत तो सुगंध पोहोचवला इतकंच। अर्थात तुम्ही याचं सारं श्रेय मला द्याल याची पुन्हा खात्री आहे। तरी पण मी पुन्हा पुन्हा सांगेन, अलंकार मित्रांनो, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही उत्तम लिहिता। मी फक्त सादरीकरण बरं करण्याचा प्रयत्न करतो इतकंच। ऐकूया पंढरपूर येथील रत्नश्री अटोपण नावाने लिहिणाऱ्या अलंकार जयश्री शिंदे लिहितात, आकाशात हेलकावे खाणारा तो पतंग थोडा वेगळा होता। पुन्हा पुन्हा हेलकावे खात होता तरी दोरीच्या सहाय्याने स्वैर उडत होता। त्या पतंग आणि दोरीला बघत तो तिला म्हणाला, त्या पतंगाची दोरी अशा हातात आहे, तो कधीच त्याची साथ सोडणार नाही। व्हीलचेअर पुढे ओढत त्याने तिच्या पुढे हात केला, तशी ती धडपडत उठली आणि आपला हात त्याच्या हातात दिला। अलंकार जयश्री, रत्नश्री आहात, रत्न आहे तुमच्या नावात, आणि तुम्ही अलगच्या रत्नाच आहात। अशी दमदार अलग तुम्ही दिलेत। खरंच जेव्हा गरज असते त्यावेळेला एकमेकांना आधार द्यायचा असतो, आणि आधार हा नात्यातील अत्यंत महत्वाचा बिंदू असतो। त्या आधारावर नात्याचा आधारवड उभारलेला असतो, असं सांगणं तुमच्या अलग माझ्या मनाला भावली, प्रचंड आवडली, सुंदर। अलगकर उपेंद्र रोहणकर सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून लिहितात, काय ग शाळेत जणांनी मुलगी आहेस ना, अजूनही तू भातुकलीचा खेळ विसरली नाहीस। बाबा, आम्हा मुलींना याच पेपरमध्येच नापास करतात म्हणून मी त्याची तयारी करते। अलकर उपेंद्र, मुलींच्या, स्त्रियांच्या, महिलांच्या वाट्याचे दुःख, वेदना सहज सोप्या पद्धतीने तुम्ही या अलग म्हणून मांडलेत। खरंच स्त्रीचं जीवन रांधावाडा उष्टीकाळा यातच केलं। कांदा चिरताच डोळ्यात पाणी, नयनी कायमच पाणी, अशी ती असते सहचारिणी। खरंच तिला किती भोगावं लागतं, तुम्ही किती सहज पद्धतीने मांडलत। तुमच्या या मांडणीला, रचना सौंदर्याला आरजे जगदीश देतोय मानाचा मुद्रा। अलकर विद्या कुंभार कोल्हापूर येथून लिहितात, रात्रपाळी असल्याने तिला घरी जायला उशीर झाला होता। मध्येच तिला पावलांचा आवाज आला। भरावर पाय उचलत ती बिल्डिंगजवळ पोहोचली आणि तिने एकदा धाडस करून मागे वळून पाहिलं तर एक पोलीस कर्मचारी तिच्या मागे उभा होता। अलंकार विद्या, खरंच आहे, एकटी महिला ही संधी नसून ती आपली जबाबदारी आहे, हे जेव्हा सगळे पुरुष लक्षात घेतील मला वाटतं त्यावेळेला पोलीस

कथेचे व्यामिष्टतेचे अनेक पडदे अनेक पापुद्रे तुम्ही निर्माण करता। बघा ना आता कौल मिळाला, खरंच समजेना कौल कशासाठी लावला होता। कौल लावणे ही पद्धत श्रद्धेची आहे। कौल लावणे तो मनाचे असू शकतो, कौल लावणे चार चौघांच्या विचारांचा असू शकतो, कौल त्या ठिकाणी स्वमताचा असू शकतो, कौल कुटुंबाचा असू शकतो, पण खरंच खरा कोणता समजेना कधी कधी कौल सुद्धा आपल्याला कौलावर नेऊन ठेवतो, म्हणजे कौल सुद्धा आपल्याला घसरणे आणून ठेवतो, असा काहीसा वेगळा अर्थ मांडणारी तुमची अलक मला भावली। मी मानाचा मुद्रा देतो या अलकला, तो केवळ त्या ठिकाणी अलक मधल्या अनपेक्षित वळणांना। खूप छान अप्रतिम। ऐकूया पुढची अलक, चिंचवड पुणे येथून, वाल्लेकरवाडी येथून अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन लिहितात। ते अंधश्रायतील सर खूप आजारी होते, पाय दुखत असल्यामुळे देणगीसाठी फिरू शकत नव्हते, सरकारी अनुदानही नव्हते, तरी अंध मुला मुलींसाठी त्यांची धडपड चालू होती। अलककार कल्पना एक सल्ला द्यावासा वाटतो, दर 15 दिवसांनी आपली अलक आलीच पाहिजे असा अट्टहास धरू नका, असं मत स्वतःच बनवून ठेवू नका, कारण तुमच्या लेखनात सामाजिकता आहे आणि ती सामाजिकता तुमच्या निरीक्षणाने येऊ दे पुढे, तुमच्या अनुभवातून पुढे येऊ दे। सकस दर्जेदार लेखन कलत चला, केवळ आता माझा नंबर आहे म्हणून लिहू नका, कारण तुम्हालाच त्याचा आनंद मिळणार नाही, समाधान मिळणार नाही। ही अलग बघा ना, ही त्या आणि त्या अंधशाळेतील म्हणण्यापेक्षा दिव्यांगांच्या शाळेतील असं म्हटलं तर जास्त चांगलं झालं असतं। बघा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा अशा प्रकारचे बदल आपल्यालाच प्रेरित करतात, आपल्याला सुचतात। म्हणून तुमच्या अलकमधली सामाजिकता अप्रतिम आहे, तुमच्या अलकमधल्या त्या व्यक्तीला मानाचा मुजरा देतो, कारण त्यांना धडपड आहे। अर्थात ती धडपड काय, कारण स्वतः ते जीवन जगतायत, जावे ज्याच्या वंशा असं आपण म्हणतो ते यासाठीच। अलककार स्वाती कारले चिपळून अनुपमया टोपणनावाने लिहितात, मुलीने बुद्धिबळ स्पर्धेत बक्षीस स्वीकारताना हा खेळ आजीने शिकवून गोडी लावल्याचे सांगताच तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण शिक्षण नाही म्हणून अशिक्षित समजून आश्रमात ठेवलेल्या सासूला तिने सन्मानने परत आणण्याचे मनोमन ठरवले। अलककार स्वाती नक्षत्र आहात तुम्ही, आणि त्या मुलीला, त्या नक्षत्रासम मुलीला मानाचा मुजरा, जिच्यामुळे आपल्या आईच्या डोळ्यात अंजन पडलं आणि तिने सासूला वृद्धाश्रमातून परत आणलं। मला वाटतं अशी नातवंड अत्यंत महत्वाची आहेत आणि अशा आजी महत्वाच्या आहेत, ज्या आपल्या नातवंडांवर इतके दमदार संस्कार करतात, त्यांना बटव्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात। खूपच छान। पुसद जिल्हा यवतमाळ येथील अलककार श्री मनोहर गंगाराम राठोड लिहितात, 6 वर्षाची चिमुकली आईला म्हणते, आई पुढच्या गल्लीत जाऊन तुझ्यासाठी तापाची गोळी आणू का ग? आई म्हणते, नको रे बाळा, तुझ्या एकटीने बाहेर जाण्याने माझ्या छातीतील धडधड आणखी वाढेल आणि तापही। अलककार मनोहर, नुकत्याच घडलेल्या घटनेने तुमचं आमचं सगळ्यांचंच काळीच पिळवटून निघत आहे। मला खात्री आहे कुणालाच या गोष्टीची वेदना झाली नसेल, दुःख वाटलं नसेल, असं होऊ शकत नाही। खरंच आज प्रत्येक पुरुष संशयाच्या खोल गर्ततेत अडकत चाललाय, संशयाच्या भोवऱ्यात गुंतत चाललाय। नराधम पुरुष ज्यांच्या अंगामध्ये त्या ठिकाणी काय संचारतं, तो काम कुठून येतो, तो एकदा सगळ्यांनी मिळून खरंच ठेचला पाहिजे। महाराजांनी दिलेल्या शिक्षा जाहीरपणे पुन्हा द्यायला पाहिजेत। माझं या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, सगळ्यांनाच साकड आहे। खरंच चिमुकल्यांच्या वाट्याचे, स्त्रियांच्या वाट्याचे येणारे भोग तुम्ही ज्या दिवशी कमी कराल ना, आम्ही तुम्हाला बिनविरोध निवडून देऊ, बरं का? आता आरजे जगदीश वळतोय त्याच्या लाडक्या अर्थात आवडत्या कौटुंबिक सोहळ्याकडे, म्हणजे वनगे कुटुंबियांच्या अलककडे। अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात, काय रे तू कधी गड चढून मंदिरात गेलास का? गड्याच्या पायथ्याशी खेळण्याचे दुकान मांडून बसलेल्या मुलास त्याने विचारले। नाही साहेब, मुलगा नम्रपणे म्हणाला। मग तुला देव कसा दिसणार आणि प्रसन्न कसा होणार? त्याचा प्रश्न। नाही साहेब, देव मला रोजच भेटतो इथे।

तो तुमच्या सारख्या गिरायकांच्या रूपात, मुलगा उत्तरला. अलकर महेंद्र मानाचा मुद्रा तुमच्या अलकला. तो मानाचा मुद्रा अशासाठी आहे, जे का रंजले गांजरे मी नेहमी म्हणतो संत तुकोक्ती ऐकत चला. परमेश्वर भगवंताचं रूप हे ग्राहकामध्ये असतं, आपण ग्राहको देवो भव म्हणतो, आणि त्या दिव्यांग व्यक्तीला बरोबर कळलं. तुमच्या अलकमधला मी अपंग शब्द मुद्दाम घेतला नाही, कारण जर अपंगही व्यक्ती जर तिथे बसलेली असेल आणि हे त्या गिरायकाला कळलं असेल आणि तो जर असं विचारत असेल की तू जातोस का वरती, तर अर्थातच चुकीचं आहे, कारण तो कसा वरती जाणार असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. पण ती दिव्यांग व्यक्ती आहे नंतर कळलं, तर मात्र त्या ठिकाणी हीच अलक आणखीन दर्जेदार होऊ शकते. ऐकूया अलककर सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणे लिहितात. त्याने आपला पहिला पगार आईच्या हातात ठेवला, तिने तो त्याच्या आईच्या फोटो समोर ठेवला आणि हात सोडले. अलककर शैलजा, बरीच चर्चा आपण या अलकबद्दल केली, आईच्या म्हणजे सावत्राईच्या हातात ठेवला, छोट्या आईच्या हातात ठेवला, मग त्याने तिने तो मोठ्या आईच्या फोटो समोर ठेवला. बऱ्याच शक्यता विचारात घेतल्यानंतर मला तुमच्या अलकला मानाचा मुद्रा द्यावासा वाटतोय. तो अशासाठी त्याने पहिला पगार आईच्या हातात ठेवला, अर्थात ही आई सावत्राई असू शकते, ही आई मानलेली आई असू शकते, ही आई मामी असू शकते, ही मावशी असू शकते, ही काकी असू शकते, म्हणजे मोठी आई असू शकते, कोणी असू शकते. आणि त्यांचं नातं एवढं गंभीर आणि एवढं खंबीर आहे की त्याने आपल्या आईच्या हातात, म्हणजे जिला तो आई मानतोय तिच्या हातात पगार नेऊन ठेवला. अगदी ती यशोदा असू शकते. वा, मला तुमची अलक आवडली. आणि तिने मात्र तो आईच्या फोटो समोर ठेवला त्याच्या आईच्या, आणि हात जोडले. इथे हात जोडणं म्हणजे विनयशीलता आहे, हात जोडणं म्हणजे भावनात्मकता आहे, हात जोडणं म्हणजे सौहार्दाचं वातावरण आहे. जणू काही हे सांगणं आहे की हा या पगाराचा अधिकार माते तुला आहे, मी फक्त पालन पोषण केलंय. पण मला वाटते पालन पोषण करणं अत्यंत महत्वाचं आहे. देवकी वासुदेवासाठी कृष्णासाठी महत्वाची आहेच, कारण तिने जन्म दिलाय. पण यशोदा ही महत्वाची आहे, कारण तिने लहानाचं मोठं केलंय. मला तुमची अलग खूप भावली, प्रचंड आवडली, मानाचा मुद्रा म्हणून तुम्हाला दिला. ऐकूया पुढची अलक. आष्टा सांगली येथून अलककार सौ स्नेहा चव्हाण लिहितात. आयुष्यात काही घडलं की लगेच कसा माझा आवाज उठतो, पण बाकीचे स्तब्धच असतात. अशी घरचा करता व्यक्ती स्वतःला विचारणा करत असताना घराच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आवाज याचं उत्तर देऊन गेला. अलककार स्नेहा, स्नेह आहे तो वृद्धिंगत व्हावा, तुम्ही उत्तमोत्तम अलक लिहित राहा. बाकीचे स्तब्धच असतात, अशी घरचा करता स्वतःला विचारणा करतो आणि तेवढ्यात पावसांचा आवाज येतो, आणि याचं उत्तर त्याला मिळतं की जबाबदारी माझीच आहे, मला कौलं शाकाहारायची आहेत, मला घडी बसवायची आहे, मी जन्म दिलेल्या मुला मुलींना त्या ठिकाणी आणि मी जिला त्या ठिकाणी विवाह करून आणलंय तिला मीच आधार द्यायचा आहे. अलककर स्नेहा खरंच उत्तम अप्रतिम. अलकची झलक प्रयोग क्रमांक 202, 10 मे 2026 मधील शेवटची अलक. नागपूर येथून अलककार सौ स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात मुके प्रेम. एका वृद्धाश्रमात आपल्या लाडक्या मालकाला दूरवरून भेटायला आलेला त्याचा लाडका श्वान, त्या श्वानाला बघून तिथे उपस्थित सगळ्यांनाच गलबलून आले. अलककर स्वप्ना, भूतदया मुक प्रेम या संकल्पना खरंच फार महत्वाच्या आहेत. मी मागे पण एकदा गोष्ट अशी सांगितली होती, जगदीश कांदळकर नावाचे आमचे गुरु होते आणि त्यांचा श्वान रात्री 1 वाजेपर्यंत त्यांच्या जळणाऱ्या चितेच्या बाजूलाच कोपऱ्यामध्ये बसून धाय मोकलून टिप गाळत होता, आणि आम्ही मात्र बाकीचे गाडी पकडण्याच्या किंवा मिळेल त्या गाडीने आपल्या घरी पोहोचण्याच्या विचारत होतो. भ्रांत त्याला नव्हती, तो येताना अंत्ययात्रेबरोबर येत होता, बाकीचे कुत्रे त्याच्याने भुंकत होते, तो मात्र शांतपणे मार्गक्रमण करत होता. खरंच यांच्या मनात जे प्रेम असतं ना ते बोलू शकत नाहीत, पण प्रचंड प्रेम या मुक्या जनावरांच्या मनात असतं आपल्या मालकाबद्दल, म्हणूनच गलबलून येतं आणि मग आपल्यालाही या प्रेमाबद्दल
बरंच काही वाटून जातं. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, पुन्हा एकदा 17 मे 2026 आरजी जगदीश प्रयोग क्रमांक 203 घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही मजेत राहा, मस्त राहा, आनंदात राहा, हसत राहा, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज.

0: झाला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

नमस्कार पुणेकरांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा। रेडिओ पुणेरी आवाज आपल्या शहराचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या आनंदाचा खास साथी। आजचा दिवस खास आहे कारण आम्ही घेऊन आलो आहोत गप्पांच्या, गाण्यांच्या आणि पुणेरी विनोदांचा धमाल मिळावा। पुण्याच्या रस्त्यावरून, वाड्यांच्या आठवणीतून आणि आपल्या खास बोलीतून आम्ही पोहोचवणार आहोत आनंदाचा खजिना। नमस्कार श्रोत्यांनो, आजचा दिवस खास आहे। आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या व्यक्तीला म्हणजेच आईला अर्पण केलेला। रेडिओ पुणेरी आवाज करून सर्व आईंना मनपूर्वक शुभेच्छा। आई म्हणजे प्रेम, त्याग आणि आधार, तिच्या हसण्यातच आपलं विश्व आहे। तर चला आजचा दिवस आपण आईसाठी खास बनवूया, गाण्यांनी, शुभेच्छांनी आणि आठवणींनी भरलेला। चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत।

पुणेकरांनो, आईचं खरं रूप म्हणजे केवळ आई म्हणूनच नव्हे तर अनेक भूमिका निभावणारी माऊली. कधी मुलाची आई, कधी बहिणीची मावशी, कधी कुणाची जीवनसाथी. तिच्या आयुष्यातील संघर्ष आपण अनेकदा विसरतो, पण तिच्या अंतर्मनातील भावना समजून घेणं हेच खरं आदराचं रूप आहे. रामायण, महाभारत आणि शिवपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ती केवळ जन्मदात्री नसून नायकाच्या जीवनाला दिशा देणारी, त्याग, शक्ती आणि मार्गदर्शन देणारी आहे. कौशल्या भगवान रामाची आहे. तिचं धैर्य, श्रद्धा आणि त्याग रामाच्या जीवनाला आधार देतात. रामाच्या वनवासाच्या वेळी तिचं दुःख असूनही स्थिर राहते. कैकेयी रामाला वनवास देणारी आई. तिच्या निर्णयामुळे रामायणाची कथा पुढे सरकते. तिची भूमिका दाखवते की आईचे निर्णय संपूर्ण राज्याच्या भविष्यावर परिणाम करू शकतात. सुमित्रा लक्ष्मणाची आई, ती आपल्या मुलाला रामासोबत वनवासाला पाठवते. त्याग आणि निष्ठेचं प्रतीक आहे. चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत.

पुणेकरांनो, भाषा बदलली तरी आई हा शब्द प्रत्येक बोलीत प्रेमाने उच्चारला जातो। हे दाखवते की मातृत्व ही भावना सार्वत्रिक आहे, भाषा, प्रदेश, संस्कृती या पलीकडे। आपल्या भारत देशात आईला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी हाक मारली जाते। मराठीत आई, कन्नड मध्ये अम्मा, ओडिशा मध्ये माँ, तामिळ मध्ये अम्मा, पण भाव मात्र एकच, मातृत्वाचा। चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत।

अनेकांनो महान संत विचारवंत आणि नेत्यांनी मातृत्वाला जीवनाचा आदर्शस्तंभ मानला आहे. स्वामी विवेकानंदांनी आई शक्ती आणि त्यागाचं मूळ म्हटलं. संत ज्ञानेश्वरांनी प्रेम आणि एकतेतून मातृत्वाचं दर्शन घडवलं. संत एकनाथांनी त्याग आणि करुणेचं महत्व सांगितलं. तर शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आईच्या संस्कारांना राष्ट्र निर्मितीचं मूळ मानलं. स्वामी विवेकानंद म्हणतात की आईचं प्रेम हे देवस्वाचं रूप आहे आणि तिच्या संस्कारामुळेच मुलं समाजासाठी कार्यक्षम बनतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एकतेचं आणि करुणेचं महत्व सांगितलं. त्यांच्या शिकवणीत आई म्हणजे निरपेक्ष प्रेमाचं मूळ जी सर्वांना समानतेने आधार देते. संत एकनाथांनी मातृत्वाला त्याग आणि करुणेचं सर्वोच्च रूप मानलं. त्यांच्या अभंगामध्ये आईचं प्रेम हे भक्तीचं मूळ आहे आणि तिच्या त्यागातूनच समाजात धर्म टिकतो. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या आई जिजाऊ संस्कारामुळेच हिंदवी स्वराज्य स्थापू शकलो. जिजाऊंच्या शिकवणीमुळे शिवाजींनी धर्म, न्याय आणि स्वाभिमान याचा मार्ग स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी आईच्या शिक्षणाला राष्ट्र निर्मितीचं मूळ मानलं. त्यांनी म्हटलं होतं की शिक्षित आई म्हणजे समाजाच्या प्रगतीचं मूळ. त्यांच्या विचारानुसार आई शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगत होतो. अशा या थोर महानांना रेडिओ पुणेरी आवाज कडून लाख लाख सलाम. ऐकूयात सुंदर गीत.

ओम शांति पुनीकरण अपन ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आज मदर डे आहे। विश्वातील प्रत्येक आईला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन। असे म्हटले जाते की ईश्वराला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी उपस्थित राहणे शक्य नाही, म्हणूनच त्याने आपल्या स्वरूपाला आईचं स्वरूप बनवले आणि प्रत्येक मुलासाठी छत्रछायाच्या रूपात त्या ठिकाणी आईला ठेवले। कारण प्रत्येक आत्म्याला ईश्वराचा सहवास सानिध्य अनुभवता यावा। ईश्वराच्या प्रार्थनेत सुद्धा म्हटले जाते, तुम माझ पिता हम बालक तरी। म्हणूनच ईश्वराला सुद्धा आईचा दर्जा दिला आहे। सर्वात प्रथम स्थानाचा दर्जा त्या मातेला दिला आहे, जी आई आतूनच सशक्त आहे, मजबूत आहे, अंतकरण कोमल आहे। याचा अर्थ असा आहे की या भावना एका दिवसाकरता नसावी, परंतु सदा काळ असावी। आजचा दिवस आम्ही विशेष मानतो।

सृष्टीरूपी संसाराला पुन्हा व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी त्या आईची मदत पाहिजे, कारण पुढे येणाऱ्या प्रत्येक समयाला वेळेला ती ठीक करू शकेल। म्हणून त्यासाठी ईश्वराने नवीन दुनियेच्या निर्मितीसाठी पुढच्या कार्यासाठी निवडलं। अशा सर्व आईला, मातेला, माऊलीला रेडिओ पुणेरी आवाज करून खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। ज्या मातेने लॉकडाऊन मध्ये तसंच सेवा दिली, कदाचित डॉक्टर आहेत, नर्स आहेत, त्यामध्ये सुद्धा आई आहे, प्रत्येक पेशंटला ईश्वराची संतती समजून त्याची सुरक्षा करण्यासाठी तत्पर आहे। न रात्र पाहते ना दिवस पाहते अशा महिला डॉक्टर्सला जी एक आई आहे, त्याचा पुढचा शब्द म्हणजे ईश्वराचे रूप आहे, तिला ईश्वराच्या बरोबरचे स्थान दिले जाते। अशा या मातेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आजच्या या दिवशी आपले कुठल्या शब्दात उपकार मानावेत जे तुम्ही परोपकार केले आहेत, ते एवढे उल्लेखनीय आहेत, वंदनीय आहेत, आणि त्याचबरोबर परोपकारासाठी ईश्वर भी तुम्हाला हमेशा श्रेष्ठ कर्माचे फळ आपल्या मनोकामनेच्या रूपात अवश्य पूर्ण करेल। पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा। चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत।

प्रिय पुणेकरांनो, आज आपण आपल्या जननीला वंदन केलं. आता या क्षणी आपण त्या जननीला वंदन करूया जिने आपल्याला संस्कार, संस्कृती आणि ओळख दिली आपल्या भारत मातेचा. भारत माता ही आपल्या सर्वांची जननी आहे. तिच्या चरणी आपलं मन अर्पण करून आपण तिच्या गौरवाचा जयघोष करूया. वंदे मातरम, भारत माता की जय. जय हिंद. या भारत मातेला पुणेकर आणि रेडिओ पुणे आवाज 107.8 FM च्या वतीने लाख लाख सलाम व मातृत्व दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ पुणे आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा. चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.